विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
2: 15 जून. मी फक्त एका नामातच आहे. मनुष्य कितीही मोठा असला, उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला, तरी तो जर नामात राहत नसेल किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचं प्रेम लागत नसेल, तर तो कदापिही संत म्हणून समजला जाणार नाही. संतांचे नातेवाईक संत असतातच असं नव्हे. आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरी करेलच असं काही नाही. तसंच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असं नाही. संत जरी झाला तरी त्यानं चार माणसांसारखंच वागावं. काहीतरी वागणं हे संतांचं वागणं नव्हे. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे. कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचं कारणच उरत नाही. साधूच्या अंतःकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळं वाघ, सिंह, साप त्याला त्रास देत नाहीत. अगदी जंगली वाघाकडं देखील निर्भयतेनं नजरानजर केली तर तो अंगावर येत नाही. शिवाय साधूंच्या शुद्ध अंतःकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो. अशा रीतीनं संतांच्या अंतःकरणाची प्राणीमात्रांना सुद्धा जाणीव असते. अशा संतांचा सहवास मिळणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. परमेश्वराचं प्रेम लागणं किंवा सतत मुखात नाम येणं हेच संतांच्या संगतीत राहून साधायचं असतं. संतांची अखंड संगत नामानच ठेवता येईल. जिथं नाम आहे तिथं संतांचा सहवास आहे. तुकाराम महाराजांसारखे संतसुद्धा देवापाशी मागताना तुझा विसर न पडावा हेच मागतात. तसंच रामदास स्वामी देवाला म्हणतात, तुझा योग म्हणजे तुझा सहवास मला नित्य घडू दे. योग असणं म्हणजे दुसरं काही नसून मन

0: जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारात भरकटतं तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानात लावणं हीच योगशक्ती आहे. हुकूम कितीही कडक असे नका, परंतु त्याच्याखाली जर सही नसेल तर त्या हुकमाला महत्त्व नाही. साहेबाच्या सहीच्या कागदाला महत्त्व आहे. नाम हे सर्व साधनात सहीसारखं आहे. एका मुलाला खूप राग येत असे, रागाच्या भरात तो आपलं डोकं आपटून घेई. त्याला मी सांगितलं, रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधानं राम नाम लिहून ठेव, आणि ज्या ज्यावेळी राग येईल त्या त्यावेळी त्या नामाकडं पहा. आणि त्या प्रयोगानं त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला. खरोखर नामात किती प्रचंड शक्ती आहे, अनुभव घेऊनच पहा. मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आहे. मी इथं नाही, मी तिथं नाही, मी गेलो नाही, मी जात नाही, मी फक्त एका नामातच आहे. ज्याच्याजवळ भगवंताचं नाम आहे त्याच्या मागं पुढं मी आहेच. तुम्ही भगवंताचं नाम घ्यावं. या पलीकडं सत्य सांगतो, मला कसलीही अपेक्षा नाही. जानके जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 88.

निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 166 दशक 12 समास 5 आत्मनिवेदन नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। रेषेची गुंडाळी केली, अक्षराला काना मात्रा उकार दिले की मग त्याचा शब्द तयार होतो। शब्द एकत्रित केले की श्लोक, गद्य, प्रबंध, वेदशास्त्र, पुराण, नाना काव्य, निरूपण ग्रंथ, अनुवाद निर्माण होतात। असं किती सांगायचं। नाना ऋषी नाना मत पाहिली तर असंख्य आहेत। जिथे भाषा लिपी असेल तिथे काय उणं। ऋग्वेदातील वर्ग, ऋचा, श्रुती, स्मृती, अध्याय, सर्ग, स्तबक, चंपू किंवा काव्याचे भाग, विविध पोथ्यातील प्रकरणांची नावं, नाना समास, नाना पद, नाना श्लोक, हिंदी काव्यातील छंद, साख्या, दोहे अशी अनेक नामाभिधाने आहेत। डफ गाणे, माची गाणे, दिंडी गाणे, कथा गाणे, नाना प्रकारचे जलसे, नाना खेळ, ध्वनी, घोष, नाद, रेखा या 4 वाच्यांमध्ये पाहायला मिळतात। वाचेच्या रूपातूनही नाना भेद ऐकायला मिळतात। उन्मेष किंवा स्फूर्ती म्हणजे परावाचा, ध्वनी म्हणजे पश्यंती, नाद म्हणजे मध्यमा आणि शब्द चौथ्या वैखरीपासून नाना शब्दरत्न उमटतात। अकार, उकार, मकार, अर्धमात्राचे अंतर, आउट मात्रा, त्यानंतर 16 स्वर आणि 36 व्यंजन मिळून 52 अक्षरं तयार होतात। नाना भेद, रागज्ञान, नृत्यभेद, तानमान, अर्थभेद, तत्वज्ञान, विवेचन या तत्वांमध्ये मुख्य तत्व म्हणजे शुद्ध सत्व होय। अर्धमात्रा म्हणजे महातत्व असलेली मूळ माया, लहान थोर, नाना तत्व मिळून अष्ट शरीर निर्माण होतात। अष्टधा प्रकृतीचं वारं निघून जातं। वारं नसल्यावर जे गगन असतं तसं सघन परब्रह्म असतं। ब्रह्मांड पिंड उभार, पिंड ब्रह्मांड संहार या दोन्हीपेक्षा विमल ब्रह्म अत्यंत वेगळं आहे। सर्व दृश्य पदार्थ जड आहेत, आत्मा चंचल आहे, विमल ब्रह्म निश्चळ आहे। विवरण करता करता विरून जाते, तात्काळ तद्रूप होते। आपलं सर्व काया वाचा मन संपूर्णपणे मी देवाचा आहे। अशा प्रकारे

जड आत्मनिवेदनाचा विचार आहे. मूळ माया चंचल असून जगदीश हाच करता आहे. प्राणीमात्र त्याचा अंश आहे, त्याचा तोच आहे, आपल्याशी त्याचा संबंध नाही. चंचल आणि आत्मनिवेदन याचं लक्षण आता सांगितलं. कर्ता देव आहे, आपण कुठेच नाही. चंचल असतं ते स्वप्नासारखं निघून जातं. निश्चल देव निराकार आहे असा आत्मनिवेदनाचा प्रकार जाणावा. चंचलाचं अस्तित्वच नाही, तिथे आधी आपण कसं येणार. म्हणून निश्चल आत्मनिवेदनाचा विवेक बाळगला पाहिजे. तिन्ही प्रकारे विचार केला तरी आपण नाही, त्यामुळे दुसरे पणही नाही. आपणच नसल्यावर मी पण कुठेच उरत नाही. पाहता पाहता हनुमान केलं, कळता कळता कळलं, आणि हे पाहिल्यावर सगळं बोलणंच संपलं, निवांत झालं. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मने

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो 61 नारद भक्ति सूत्र लोकहानौ चिंतान कार्या निवेदितात्म लोकवेदत्वात्। याचा अर्थ असा, भक्तानं लोकहानीची चिंता करू नये, कारण भक्तानं आपल्या स्वतःला त्याचप्रमाणे लौकिक वैदिक सर्व प्रकारच्या कर्मांना भगवत समर्पण केलेलं असतं।

ಸುಜನ ಎಕ್ಸೆಲ್ಟಾವನ್ನ ಅರದ ಭಕ್ತಿ ಸೂತ್ರ ಲೋಕಹಾನವು ಚಿಂತಾನಕಾರಿಯ ನಿವೇದಿತಾತ್ಮ ಲೋಕವೇದದ್ವಾದ್. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಧಿಕ ವಿವರಣ ಸಾಹೆ अशा शांतिरूप परमानंद स्वरूप भक्तीचा अनुभव घेत असताना त्या आनंदात सतत निमग्न असल्यानं त्या भक्तातले व्यवहार सुरळीत व्यवस्थित होत नाहीत. व्यवहार व्यवस्थित होण्यासाठी देह तादात्म्य ममत्व लोकलज्जा लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं ही इच्छा लागते. लोकेशनाची अपेक्षा असते. याकरिता सामान्य मनुष्य लोक व्यवहार दक्षतेनं सांभाळत असतो. सैरे धैरे इष्टमित्र यांचा आदर त्यांचा योग्य पाहुणचार करीत असतो. शेजाऱ्या पाजाऱ्यांशी योग्य अगत्यपूर्वक वागणूक ठेवित असतो. आर्थिक हानी सोसून देखील लौकिक सांभाळत असतो. संसाराचं हेही एक

ಸುಜನಹು ಯಕ್ಷಷ್ಠವ ನಾರದ ಭಕ್ತಿ ಸೂತ್ರ ಲೋಕಹಾನವು ಚಿಂತಾನಕಾರಿಯ ನಿವೇದಿತಾತ್ಮ ಲೋಕವೇದದ್ವಾದ್ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಧಿಕ ವಿವರಣ ಸಹ ಲೋಕಹಾನಿ ಹೋಣರ್ ನಹಿ ಯಜಿತ ಸಾಮಾನ್ಯ ಮನಸ್ಸಲ್ಲ ಸತ ಚಿಂತ ಅಷ್ಟೆ ಪಣ ಭಗವತ್ ಪ್ರೇಮಿ ಭಕ್ತ ಕರ್ತ ದೇವರ್ಷಿ ನಾರದ ಮಹರ್ಷಿ ಸಂಗತ ಭಕ್ತದಲ್ಲಿ ವ್ಯವಹಾರ ಅಸೆ ಸುರಳಿತ ಹೋಣ ಕಠಿಣ ಹೇ ಸಂತ ತುಕಾರಾಂ ಮಹಾರಾಜ್ ಮಂತಾತ್ ಮಾಝಿಯ ದೇಹಾಜಿ ಮದನಾಹಿ ಜಾಡ ಕೋಠೆ ಕರು ಕೋಡ ಅಡಿ ಕಾಂತೆ ತ್ಯಾಜ್ಯ ದೇಹಾಜಿ ತಲ ಸ್ಮೃತಿ ನಸ್ತೆ ಕಾಯ ಖಾತು ಅಮ್ಮಿ ಕಾಸಯ ಸಾಂಗತಿ ಕೈಸೆ ಹೇ ಲಾಗತಿ ನೇಣೋ ಮುಖಿ ಅಶಿ ತ್ಯಾಜಿ ಅವಸ್ಥ ಹೊತ್ತೆ ವಿಷಯ ತೋ ತ್ಯಾಜ ಲಾಲ ನಾರಾಯಣ ನವಡೆ ಜನ ಧನ ಮಾತಾ ಪಿತಾ या स्थितीमध्ये साधक गेलेला असतो. अशा वेळी लौकिक जरी नीट सांभाळला गेला नाही, लोकव्यवहार व्यवस्थित झाले नाहीत, आप्तस्वकीय संबंधात बाधा निर्माण झाली, लोक निंदा करू लागले, इष्टमित्र दुरावले, तरी भक्तानं या लोकहानीची चिंता करू नये. कारण भगवत भक्ताकरता लोकहानी ठेवलेलीच आहे. अहो भक्त प्रल्हादाचा आपल्या जन्मदात्या पित्याकडून छळ झाला, विभीषणाचा ज्येष्ठ बंधूकडून छळ झाला, अंबरशीला दुर्वासाकडून छळ सोसावा लागला. चालू युगातील संतांचे अनुभव याहून वेगळे नाहीत. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना समाजानं बहिष्कृत केलं होतं. संत नामदेव राय म्हणतात, गण आणि गोत्रज अवघे हाजत आदम.

0: ईश्वर माऊली।
1: सुजन हो, संत तुकाराम महाराजांचं तर दिवाळं निघालं होतं, दिवाळं दुष्काळानं द्रव्य गेलं, लोकांनी देणं बुडवलं, मान गेला, एक बायको अन्न अन्न करून मेली, असं तुकोबारायांनीच म्हटलं आहे। अहो, एकदा तर लोकांनी तुकोबारायांना गावाबाहेर घालवण्याचा प्रयत्न केला होता, मंबाजीनं काठ्यांनी मारलं, तुकोबांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या गेल्या, कितीतरी लोकहानीचे प्रकार तुकोबारायांना सोसावे लागले। संत एकनाथ महाराजांचाही लोकांनी कमी छळ केला नाही। नाथांच्या चरित्रात त्याविषयी अनेक कथा आहेत। भक्त हा लोकविरोधी सहसा वागत नाही, सर्वांतरी आम्ही श्रीहरी आहे म्हणून तो अद्वैता सर्वभूतानां मैत्र हा करुणैव च असाच वागत असतो, पण जग त्याची निंदा छळ उपहास करीतच असत। हा एक लौकिक जगाचा सहज स्वभावच आहे, तो नाहीसा करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही उपयोग होत नाही। म्हणून खऱ्या प्रेमी भक्तानं त्याची चिंताच करू नये असं देवर्षी नारद महर्षी सांगतात। आणि खरा भक्त चिंता करीतही नाही, कारण त्या भगवत भक्तानं आपल्याला स्वतःला त्याचप्रमाणे आपले लौकिक वैदिक सगळे व्यवहार भगवंताला अर्पण केलेले असतात। श्री संत ज्ञानेश्वर महाराज गवळणीच्या रूपकानं सांगतात, किती शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रातलिये, नगमे हा संसारू म्हणून केला भ्रतारू, लोकांना चारू म्हणती मज, चंचळ झालीये म्हणती मज।

श्री संत तुकाराम महाराजांचे विरहिणीचे अभंग प्रसिद्ध आहेत. संत तुकोबाराय म्हणतात, विसरले कुळ आपुला आचार, पती भावे धीर घर सोय, सांडिला लौकिक लाज भय चिंता, रातले अनंता चित्त माझे, मजाता कोणी आळवाल झणी, तुका म्हणे कानी बहिरी झाले. सगळ्या संतांचे असेच उद्गार आहेत.

सुजन हो आरंभी आठव्या सूत्रामध्ये लोकवेद व्यापाराचा न्यासरूपी निरोध हे भक्तीतले स्वरूप आहे असं म्हटलेलं आहे. सामान्य अध्यात्म मार्ग प्रविष्ट साधकाची अशी भावना असते की लोकांना आपलं वर्तन प्रतिकूल वाटू नये याकरिता तो लोकव्यवहार सांभाळून वागण्याचा प्रयत्न करीत असतो. पण भिन्न भिन्न स्वभावाचे लोक असल्यानं ते सगळेच याच्याशी अनुकूल वर्तन करतील असं नाही. विशेषतः अनेक जण प्रतिकूलतेनेच वागतात पण भक्त्यानं त्याकडे लक्ष देऊ नये.

बराय तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो, आज सोमवार. आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत. श्रोतेहो, रूपरेषांतर सकाळी 7:10 भक्ती संगीत. दुपारी 1:30 दुग्धामृत हा कार्यक्रम, संवाद साधलाय डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी यांनी.

90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज 15 जून, आज आहे आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन. श्रोते हो, आज 15 जून, आज आहे पितृदिवस किंवा फादर्स डे सुद्धा. आमच्या सगळ्या रसिक श्रोत्यांना आजच्या पितृदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. त्याचबरोबर सरोजिनी वैद्य यांचा सुद्धा आज जन्मदिवस. जाणून घेऊया आजचे काही दिन विशेष. श्रोते हो, आजच्याच दिवशी 1844 साली चार्ल्स गुडियरनं रबराच्या व्हल्कनायझेशनचं पेटंट घेतलं. 1970 साली आजच्याच दिवशी बाप्पा आपटे हे पुणे विद्यापीठाचे 8वे कुलगुरू झाले. 2022 साली आजच्याच दिवशी इंटरनेट एक्सप्लोरर या मायक्रोसॉफ्टचे ब्राउझर 26 वर्षांनी बंद पडलं. 2012 साली निक वॉलेंडा हे नायगारा धबधब्यावर यशस्वीरित्या दोरीवर चालणारे पहिले व्यक्ती बनले. 1921 साली आजच्याच दिवशी बेसी कोलमन यांना वैमानिकाचा परवाना मिळाला. त्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकन अमेरिकन महिला वैमानिक बनल्या. आजच्याच दिवशी 1898 साली पुणे विद्यार्थीगृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपद तथा अण्णासाहेब खेर यांचा जन्म झाला. 1923 साली आजच्याच दिवशी साहित्यिक केशव जगन्नाथ पुरोहित उर्फ शांताराम यांचा जन्म झाला. 1928 साली आजच्याच दिवशी साहित्यिक शंकर वैद्य यांचा सुद्धा जन्म झाला. तर 1929 साली सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुरैया जमाल शेख उर्फ सुरैया यांचा जन्म झाला. 1947 साली आजच्याच दिवशी साहित्यिक आणि नाटककार प्रेमानंद गजवी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1479 साली लिओनार्डो दा विंची यांचं पेंटिंग मोनालिसामधली महिला लिसाडेल जिकॉन्डो यांचा जन्म झाला. श्रोते हो, आजच्या दिवसाचे आणखीन काही दिनविशेष जाणून घेऊया. 1931 साली आजच्याच दिवशी अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक संदेशकार अच्युत कोल्हटकर यांचं निधन झालं. 1534 साली आजच्याच दिवशी योगी चैतन्य महाप्रभू यांचं देखील निधन झालं. 1979 साली आजच्याच दिवशी कवी आणि गीतकार सूर्यकांत खांडेकर यांचं निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळ

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, हळद काढणी संदर्भामधील काही टिप्स आणि हळद शिजवण्याच्या काही पद्धती याविषयी थोडं जाणून घेऊया. हळदीची 80 ते 90% पाणी वाळली की पिकाचा पाला जमिनीवर धारदार खुरप्यानं कापून घेतला पाहिजे. 4 ते 5 दिवसात शेतात तो वाळू द्यावा, त्यानंतर गोळा करून घ्यावा. त्याचा उपयोग हळद शिजवण्यासाठी इंधन म्हणून चांगल्या प्रकारे या पाल्याचा आपण वापर करू शकतो. पाला कापणीनंतर 8 ते 10 दिवसाच्या नंतर थोडीशी जमीन भेगावली की कुदळीच्या सहाय्यानं हळदीची काढणी करावी. इतर कोणत्याही लोखंडी हत्याराचा वापर आपण केला तर काढणीच्या वेळेस गड्डे चिरल्या जाण्याची शक्यता असते. त्यामुळे वरांब्यातील गड्ड्याचे 3 ते 4 सेंटीमीटर समोर कुदळ एकाच ठिकाणी 1 ते 2 वेळा जोराने मारून दांडा उलट दिशेने दाबल्यास गड्डा सर्व हळदकुंडासह उलटा होतो. मात्र कुदळी वेगवेगळ्या ठिकाणी मारल्यास गड्डा फुटून हळकुंडे फुटण्याची शक्यता जास्त असते, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. जसं आपण हळद काढणी संदर्भात काही बाबी छोट्या छोट्या असतात त्या आपण पाहिल्या, तसं हळद शिजण्याच्या संदर्भात सुद्धा काही पद्धती आहेत. तर हे जी आहे की साधी जुनी पद्धत जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये हळद कमी प्रमाणात उपलब्ध असते तेव्हा या पद्धतीचा वापर करतो आपण. त्याच्यामध्ये असतं काय असतं की योग्य क्षमतेच्या काहीलमध्ये ओली हळद जी आहे साधारणतः 3 ते 4 चतुर्थांश भरली जाते आणि त्याच्यानंतर हळदीवर 4 ते 5 सेंटीमीटर पाणी ठेवलं जातं. त्यावर वाळलेल्या हळदीचा पाला गुणपाट वापरून कायलीतील हळद झाकतात. या पद्धतीनुसार हळद शिजवण्याची प्रक्रिया चांगली होते पण संपूर्ण हळद एकसारखी व चांगली शिजते. मात्र हळदीचा जो पाला व गुणपाट यांच्यातून वाफ उडून गेल्यामुळं शिजत असलेल्या हळदीवर वाफेचा दाब संतुलित झाल्यामुळं हळद शिजण्यास थोडासा उशीर लागतो. दुसरी एक पद्धत आहे की पत्र्याच्या आयताकृती कुकरची पद्धत. ही अत्यंत सोपी आणि सुटसुटीत पद्धत आहे. ही पद्धत जी आहे तामिळनाडू कृषी विद्यापीठ जे आहे किंवा कोइंबतूर मधील जे आपलं काही कृषी विद्यापीठ आहे त्यांनी विकसित केली. या पद्धतीमध्ये साधारणतः 0.5 मिलीमीटर बाय 0.7 मिलीमीटर बाय 0.5 मिलीमीटर आकाराचं सच्छिद्र ट्रे कच्च्या हळदीनं पूर्णपणे भरून पाणी टाकलेल्या 1.2 मीटर बाय 0.9 मीटर बाय 0.75 मिलीमीटर आकाराच्या मोठ्या चौकोनी ट्रेमध्ये ठेवतात. या पद्धतीमध्ये मोठ्या ट्रेमध्ये 3/4 हळद भरलेल्या उकळत्या पाण्यात छोट्या ट्रेमधील हळद शिजत असल्यानं चांगल्या प्रकारे व एकसारखी शिजल्यामुळं हळदीची प्रत सुधारते. त्याशिवाय हळद शिजण्यासाठी लागणाऱ्या इंधनात आणि वेळेत आणि मजुरीत बचत होते. आणखी एक पद्धत आहे की बा हळद शिजवण्याची कुकर पद्धत ज्याला म्हणतो आपण. या पद्धतीमध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीवर पाण्याच्या वाफेची टाकी ठेवली जाते. यामध्ये तयार झालेली वाफ ड्रममध्ये सोडली जाते आणि हळद वाफेवर शिजवली जाते. या ट्रॉलीवर एकूण 4 ड्रम बसवलेले असतात. एकावेळी 2 ड्रममधील हळद शिजवता येते. हळद शिजवण्यासाठी बाभूळ, निलगिरी किंवा इतर जळाऊ लाकूड वापरतात. 2 ड्रम हळद शिजवण्यासाठी साधारणतः 15 ते 20 मिनिटं एवढा वेळ लागतो. पाण्याची पातळी कमी झाल्यास HTP पंपाद्वारे याच्यामध्ये पाणी भरण्याची गरज भासत नाही. हळद शिजविणे आणि पाणी भरणे या दोन्ही क्रिया एकाच वेळी केल्या जातात आणि या हळद शिजवण्याच्या मशीनची किंमत साधारणतः 2.5 ते 3 लाख रुपये आहे. यामध्ये हळद मुख्यतः वाफेवर शिजत असल्यानं दर्जावर प्रत चांगली राहते. तर याविषयी आपल्याला जर सविस्तर आणखी काही जाणून जर घ्यायचं असेल तर कृषी विज्ञान केंद्र कडा येथील कृषी विशेषज्ञ उद्यान विद्या यांच्याशी संपर्क करा आणि आवश्यकतेनुसार हे तंत्रज्ञान वापरा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची लागवड आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जमिनी आहेत तर त्याबद्दल तसंच या जमिनीच्या प्रकारानुसार उपलब्ध ओलावा किती प्रमाणात असतो याची आपण माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर अशा जमिनी मध्ये कुठल्या प्रकारची पिकं घ्यावीत याबद्दलची आज आपण या कार्यक्रमामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. साधारणपणे भारी काळी जमीन जी असते तिच्यामध्ये उपलब्ध ओलावा जो आहे तो 150 मिलीमीटर एवढा असतो आणि अशा जमिनी सोयाबीन पिकासाठी मध्यम ते भारी लालसर तसेच पोयट्याची जमीन ही योग्य असते. आणि या जमिनीमध्ये भारी काळ्या जमिनीमध्ये चिकन मातीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं तसंच सेंद्रिय कर्बाचं सुद्धा प्रमाण जास्त असतं. या जमिनीमध्ये पिकाची वाढ चांगली होते आणि अशा या जमिनी भारी काळी जमीन किंवा नंतरची जी मध्यम जमीन ज्या आहेत तर या जास्त कालावधीच्या पिकांसाठी योग्य असतात. मध्यम काळी जमीन जी आहे तिच्यामध्ये ही जमीन साधारणपणे 45 ते 60 मिलीमीटर ओलावा साठवून ठेवते या अशा जमिनीमध्ये आणि याच्यामध्ये उपलब्ध ओलावासुद्धा जवळपास 45 ते 60 मिलीमीटर असतो आणि 45 ते 60 सेंटीमीटर खोलीच्या ह्या जमिनी असतात. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे 22.5 ते 45 सेंटीमीटर खोलीची जमीन हा तिसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये साधारणपणे 15 ते 20 मिलीमीटर एवढा उपलब्ध ओलावा असतो आणि अशा जमिनी ह्या हंगामी पिकांसाठी मात्र अयोग्य असतात. या जमिनीमध्ये गवत किंवा वनशेती किंवा कोरडवाहू फळझाडं चांगल्या प्रकारे येतात. त्याच्यामुळे ह्या ज्या 22.5 ते 45 सेंटीमीटर खोलीच्या जमिनी आहेत या कोरडवाहू फळझाडांसाठी गवतासाठी किंवा वनशेतीसाठी आपण निवडाव्यात. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे साधारणपणे 7.5 ते 22 सेंटीमीटर खोलीची जमीन. अशा जमिनीमध्ये जो उपलब्ध ओलावा असतो तो 30 ते 35 मिलीमीटर एवढा असतो आणि या जमिनी ज्या आहेत त्या जमिनीमध्ये गवत वनशेती आणि फळबागांबरोबर सूर्यफूल बाजरी तूर ही पिकं किंवा बाजरी अधिक खुलगा किंवा मटकी 2:1 या प्रमाणामध्ये एरंडी अधिक गवार 1:2 या प्रमाणामध्ये आंतरपीक म्हणून आपण या जमिनीमध्ये घेऊ शकतो किंवा एरंडी बरोबर दोडका ही मिश्र पिकासाठी सुद्धा ही जमीन योग्य असते. त्यानंतरच्या जमिनीच्या प्रकारामध्ये जो आहे तो आहे की 22.5 ते 45 सेंटीमीटर खोलीची जमीन. आता या जमिनीमध्ये साधारणपणे 40 ते 65 मिलीमीटर एवढा उपलब्ध ओलावा असतो आणि अशा ह्या ज्या जमिनी आहेत ह्या सलग सूर्यफूल बाजरी तूर याचबरोबर बाजरी किंवा सूर्यफूल किंवा गवार अधिक तूर 2:1 प्रमाणामध्ये त्याचबरोबर तूर किंवा एरंडी अधिक गवार 1:2 या प्रमाणामध्ये किंवा एरंडी अधिक दोडका 3:1 या प्रमाणामध्ये आंतरपीक सुद्धा अशा जमिनीमध्ये आपण घेऊ शकतो. साधारणपणे ह्या ज्या 45 ते 60 सेंटीमीटर खोलीची जी जमीन असते ज्यामध्ये 45 ते 60 मिलीमीटर उपलब्ध ओलावा असतो अशा जमिनीमध्ये कापूस पिकाची लागवड करावी. कापसाव्यतिरिक्त घेतलेल्या कमी कालावधीच्या खरीप पिकानंतर रब्बी हंगामामध्ये अशा जमिनीमध्ये ज्वारी किंवा करडई हे पीक घ्यावं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8300016512 आणि 94239484888.
4: रेडिओ विश्वास टाइम चेक. टाइम चेक.
5: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
9: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
8: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
9: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
8: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: अलका याज्ञिक यांच्या आवाजात समीर यांचं गीत आता ऐकूयात। संगीतकार नदीम श्रवण। चित्रपट आहे हम है राही प्यार के।

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो. आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे. पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत. भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही.
5: हमें गर्व है कि पिछले एक दशक से हमारी सेना तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही.
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याण.
0: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं मेहबूब की मेहंदी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीस पत्राने दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत. असं आहे आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली आपल्याला. तर माहितीचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिक मध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: एक और सिकंदर या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार, अलका याज्ञिक आणि मन्नाडे यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार राजेश रोशन.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
2: ऐकूयात अमित कुमार आणि किशोर कुमार यांनी गायलेलं दूर का राही या चित्रपटामधलं गीत। शैलेंद्र यांच्या गीताला संगीत आहे किशोर कुमार यांचं।

0: जाना।
1: नमस्कार, मी राहुल देशपांडे, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ
0: जीवनधारा। या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात। हे गीत गायलं आहे अनुराधा पौडवाल, अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती यांनी। संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
4: कार्यक्रमातलं यानंतर गीत आता ऐकूया. जुर्म और सजा या चित्रपटामधलं ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे असद भूपाली यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: खूबसूरत तू सनम, खूबसूरत मैं।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, हिमालय से ऊंचा या चित्रपटामधलं गीत, इंदिवर यांचं गीत, संगीतकार कल्याणजी आनंदजी।

0: शरीरासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून. आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी 7:00 ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 9492394488.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात फारुख कैसर यांचं गीत काश या चित्रपटामधलं, किशोर कुमार आणि अनुपमा देशपांडे यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास मंडळी यावेळी सूरविश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात सूर गोखले यांच्या सुश्राव्य शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत चैतन्य पवार तबल्यासाठी, तर प्रसाद गोखले संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. कार्यक्रमाची संकल्पना आहे विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा जरूर या आणि या सुरेल मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकणार आहोत घर का चिराग या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे अंजान यांची, संगीत दिलंय बप्पी लहरी यांनी, आणि हे गीत ऐकूया अमित कुमार, मोहम्मद अजीज आणि सपना मुखर्जी यांच्या स्वरात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे, परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
2: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूया मेरा करम मेरा धर्म या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात यानंतर संगीत आपण ऐकणार आहोत. घर घर की कहाणी या चित्रपटामधलं शब्दरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची. संगीत दिलंय बप्पी लहरी यांनी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चंद्राणी मुखर्जी, उत्तरा केळकर आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: या चित्रपटामधलं गीतकार इंदिवर यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी आणि हे गीत गायलं आहे मनहर उधास आणि आशा भोसले यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

कार्यक्रमात आता ऐकूयात संगीतकार रवींद्र जैन यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या आवाजात, आणि हे गीत ऐकूया हीना या चित्रपटामधलं.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत। गीतकार यशवंत देव यांचं संगीत असलेलं हे गीत आहे माझा मुलगा या चित्रपटामधलं।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत। गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत प्रेम आंधळा असतं या चित्रपटामधलं।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया जगदीश खेवडकर यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं शेवटचा मालुसरा या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातून. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.
4: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.
5: माकडाचा बखारीत माकडाचा दवाखाना.
6: माकडाचा दवाखाना.
5: माकडाचा दवाखाना. माकडाचा बखारीत माकडाचा दवाखाना. घर म्हणा खोट म्हणा तिथे येते रोगी नाना. माकडाचा हात डोक्यात हॅट पायात जर तोंडात सिगार. एक आली काळी बाई. एक आली काळी बाई तिचं नाव कोकला ताई. तिचा भेळला गळा बारीक बारीक येते का. माकड म्हणाला धीर धरा. माकड म्हणाला धीर धरा जरा थोडा आ करा. कोकळेन केला आ. माकड म्हणाले पा. एक काजवा चिमटीत घेऊन माकडानं चोच घेतली पाहून. बरं का. एक काजवा चिमटीत घेऊन माकडानं चोच घेतली पाहून काय म्हणाली कोकळा. माकड म्हणाले गंडा मारा टॉन्सिल टॉन्सिल. 4 महिने गाऊ नका. 4 महिने गाऊ नका. पुन्हा तान्हा जाऊ नका. आंब्याचा मोहर खाऊ नका. थोडा तरी विटावा घ्यान 12 कैरा आणून द्या. बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे म्हणून तरी झाल्या दवाखाना झाल्या. माकड म्हणाला या ताई बसाशा शेजारी. मोकोबाची पिल्लू टिल्लू कोण आहे आजारी. मनू म्हणाली पैसे बुवा यांच्यासाठी दवा हवा. काय झालंय भोगोवाला. मनू म्हणाली खोकला. माकड म्हणालं ताई ना भंगा तुमच्या यजमाना. दूध दही पिऊ नका. कुंदीर बिंदीर खाऊ नका. अडगळे जाऊ नका. गोळ्या देतो बडगा छाप तसा तसा निकळून घ्या.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत प्रभात फिल्म निर्मित शेजारी या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत. हे गीत ऐकूयात संगीतकार मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. गदी माडगुळकर यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत ऐकूयात गुरुकिल्ली या चित्रपटामधलं.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत जिव्हाळा या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे गीत ऐकूयात सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात लक्ष्मीची पावले या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरी
2: पार्क। होनाजी बाळा यांचं गीत अमर भूपाळी या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8800016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे जन्मठेप या चित्रपटामधलं. ग दि माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं ग दे माडगुळकर यांचं गीत. एकटी चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 9492984888.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत गाठ पडली ठकाठक या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबत आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत झेप या चित्रपटामधलं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास मंडळी यावेळी सूरविश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात सूर गोखले यांच्या सुश्राव्य शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत चैतन्य पवार तबल्यासाठी, तर प्रसाद गोखले संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब.

0: विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. कार्यक्रमाची संकल्पना आहे विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा जरूर या आणि या सुरेल मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात तांबडी माती या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांक.
2: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता झालीच आहे. त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
3: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन विमेन ड्रिवन मूवमेंट है.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याण.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. हे गीत जीवनाचे या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत शांता शेळके यांचं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे महानंदा या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झाला महार पंढरीनाथ या चित्रपटामधलं।

0: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत बंधाडे आणि शोभा जोशी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राम राम पाहुणं या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे गायिका लता मंगेशकर यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239488.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे अन्नपूर्णा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि हे गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.
2: घाम हवा मज घाम.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचा. आणि हे गीत ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती। आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात शांता शेळके यांचा महानंदा या चित्रपटामधलं गीत। ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: कार्यक्रमात आता ऐकूयात अशीच एक रात्र होती या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि शंकर घाणेकर यांच्या आवाजात.
1: अग तिंदा तिंदा कशाला दावतीस मायार पंचा नखराग धान्या वाघाच मांजर झालं भवऱ्याचा झालाय भवराग ग ग ग ग माझे राणी. पोरी सोडून बायको ही केली देखनी ग अन तुली मोरची.

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीसपत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली. आपल्याला तर माहितीच आहे, ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिक मध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण शेतीला जे पूरक व्यवसाय जे करत आहो, या व्यवसायामध्ये शेळीपालन असो या कुक्कुटपालन असो या दुग्ध व्यवसाय असो, दुग्ध व्यवसाय करत असताना दुग्ध व्यवसायामध्ये हिरव्या चाराला फार महत्त्व आहे आणि त्यामुळे आपल्याला दूध उत्पादनामध्ये फार म्हणजे फायदा होऊ शकतो. पण याबद्दलची जर माहिती जर असेल तर शेतकऱ्यांना बरंचसं म्हणजे फायदा तर होईलच पण उत्पन्न पण त्यांचं वाढेल. तर हिरव्या चाऱ्याचे महत्त्वाच्याबद्दल सांगायचे झालंच शेतकरी बंधूंनो, तर भारतात पशुपालन व्यवसाय बराच आता जोम धरू लागलेला आहे. त्यातल्या त्यात काही सहकारी दूध संस्था झाल्या, दूध महापूर सारख्या उपक्रमांनी या व्यवसायाला एक सामाजिक दर्जा प्राप्त करून दिला आहे. त्यामुळे बरेचसे शेतकरी या व्यवसायामध्ये उतरत आहेत. पश्चिम महाराष्ट्र वगळता महाराष्ट्रातही अजूनही म्हणावं तसा दर्जा प्राप्त झाला नाही, कारण उत्पादनक्षम असणाऱ्या दुभत्या जनावरापासून केवळ 50-60% उत्पादन मिळत आहे. हे कशामुळे? तर फक्त व्यवस्थित आहार व व्यवस्थापनाचा अभावामुळे. तसे बघितले तर पशुपालनातील जवळपास 60-75% खर्च हा एकट्या पशुखाद्य व चाऱ्यावर होतो. यामुळे पशुखाद्य व चाऱ्यावर खर्च कमी करता आल्यास हा व्यवसाय किफायतशीर होऊ शकतो यात शंका नाही. यामध्ये चाऱ्याचे वर्गीकरण करावेसे झाल्यास हिरवा चारा व सुकलेला चारा असे आपल्याला करता येईल. आज आपल्याला हिरव्या चाऱ्याची व सुकलेल्या चाऱ्याची कमतरता भासत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील अन्नउत्पादक जनावरांची वाढती संख्या आणि चाऱ्यासाठी असलेले अल्प भूक्षेत्र. भारतातील लागवडीखाली असलेल्या एकूण जमिनीपैकी केवळ 5% क्षेत्र हे चारा उत्पन्नाखाली आहे. जनावरांना हिरवा चारा देणे हे आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्या जनावरांना कमी अधिक प्रमाणात हिरवा चारा देत असतो, त्याकरता त्याचे फायदे काय आपल्याला माहीत असणे फार जरुरीचे आहे. हिरवा चारा जनावरास दिल्याने त्याचे स्वास्थ्य चांगले टिकून राहते, त्याची प्रजनन क्षमता चांगली राहते, जनावराकडून बऱ्याच काळपर्यंत उत्पादन मिळू शकते. जनावराला हा चारा पचना सोपा व चवदार असल्यामुळे शरीरास हितकारक असतो. जनावराला हा अल्पसारक असतो, त्यामुळे मलावरोधाचा त्रास

आंधळेपणा अथवा अन्य शारीरिक अपंगत्व याची शिकार होऊ शकतात. हिरव्या चाऱ्यातून विशेषतः डाळवर्गीय लसूण बरसीम सारख्या चाऱ्यातून खनिजाचाही पुरवठा शरीरास होतो. शेतकरी बंधूंनो, गाई म्हशीचे किमान 10 लिटर दूध केवळ हिरवा चारा देऊन टिकवता येऊ शकते. यात 20% खर्चाची बचत होते. दुसरी महत्वाची बाब, हिरवा चारा हा पौष्टिक व चवदार असणे आवश्यक आहे. अशा चाऱ्याची कापणी ही योग्य वेळेस होणे आवश्यक आहे. त्यामुळे चारा पिकाची कापणी योग्य वेळी करावी. जसे ज्वारी आहे, तर ज्वारी ही 50% फुले आल्यावर पहिली कापणी ही 50 दिवसानंतर व दुसरी कापणी 30 ते 35 दिवसाच्या अंतराने करावी. दुसरं, यामध्ये मका मादी कणीस निघण्याच्या वेळेस आपल्याला कापणी करता येईल. त्याचप्रमाणे हायब्रिड नेपियर 1 मीटर उंचीनंतर आपल्याला कापता येईल. गिनी गवत 60 दिवसानंतर पहिली कापणी व दुसरी कापणी 40 ते 45 दिवसानंतर. बरसीम पेरणीच्या 60 दिवसानंतर व दुसरी 30 दिवसाच्या अंतराने. लुसर्न 1 कास 10 भाग फुले आल्यावर. चवळीचं जर कापणी करण्याचं, पहिली कापणी 40 ते 45 दिवसानंतर. याप्रमाणे चाऱ्यासाठी ठराविक वेळेला कापणी केल्यास भरपूर उत्पादन सोबत चाऱ्याची पौष्टिकता व चवदारपणा मिळू शकतो. अशा प्रकारे चाऱ्यावर आपण मात करू शकतो. शेतकरी बंधूंनो, जनावरांना चारा देताना तो तसाच न तोडता दिल्यास त्यातील जवळपास 67% भाग जनावरांनी न खाल्ल्यामुळे वाया जातो. कारण जनावरे चाऱ्याच्या शेंड्याकडील भाग तसाच ठेवतात. यात चारा वाया जाण्याचे प्रमाण 10% कमी होते. पण हा चारा कुट्टी करून जनावरास खायला दिल्यास चारा वाया जात नाही. शिवाय 2 ते 30 जनावरांमागे एका जनावराचा चाऱ्याची बचत होते. कधी कधी कुट्टी करून दिलेल्या चाऱ्याची प्रत चांगली अथवा चवदार नसल्यास चारा चविष्ट करण्यासाठी 100 किलो कुट्टीवर 1 किलो मिठाचे द्रावण शिंपडावे व नंतर थोडा वेळ सुकवून जनावरं खायला द्यावे. अशा प्रकारे तयार केलेली कुट्टी जनावरे आवडीने खातात. याशिवाय कुट्टी केलेला चारा अधिक रुचकर करण्यासाठी एकूण चाऱ्याच्या अंदाजे 15% ऊसाची मळी त्यावर शिंपडणे हा एक सुद्धा उपाय आहे. याशिवाय जनावरांना पौष्टिक चारा पुरवण्यासाठी वाढलेल्या चाऱ्यासोबत हिरव्या चाऱ्याची कुट्टी 3:1 या प्रमाणात मिसळून चांगले पौष्टिक चारा मिश्रण तयार करता येते. अधिक पौष्टिक चारा बनवायस असल्यास 2 भाग वाढलेला चारा, 1 भाग ज्वारी मका यासारख्या तृणधान्य चारा व 1 भाग लुसन बरसीम अशा प्रकारच्या डाळवर्गीय चारा यांची कुट्टी करून मिश्रण केल्यास ते जनावरे आवडीने खातात व त्यांना लागणारी पोषक द्रव्ये बऱ्याच प्रमाणात पुरवली जाऊ शकतात. शेतकरी बंधूंनो, आपण हिरव्या चाऱ्याचं महत्त्व जाणून घेतले. पण कधी कधी काय होते की उन्हाळ्यामध्ये जनावरांना हिरवा चारा मिळत नाही. तर आपण जे आता बघितलेलं आहे की हिरवा चारा फुलोरावर आल्यानंतर जर त्यांना कापून जर त्या चाऱ्याचा मुळघास जर तयार केला तर मुळघास आपल्याला उन्हाळ्यामध्येही म्हणजे आपल्याला जनावरांना देता येईल. आणि हिरव्या चाऱ्याची जी कमतरता उन्हाळ्यामध्ये भासते जनावरांमध्ये तर ती त्याची पुष्टता आपल्याला पूर्णतः करता येईल. तर यामध्ये मुळघास म्हटलं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना मुळघास बनवण्याकरिता चारा कसा असायला पाहिजे, हिरवा कसा असायला पाहिजे आणि कोणत्या वेळेला तो तोडायला हवा हे जाणून घेणे फार महत्त्वाचं आहे. यामध्ये आपण जेव्हा मुळघास तयार करतो उत्कृष्ट वाढलेला चारा पालेदार असावा, चाऱ्याचा रंग हिरवगार असावा, गवत वाढल्यानंतर अधिक कडक नसावे, हाताने दाबल्यावर चुरा होऊ नये, तो लवचिक असावा, चाऱ्यात अपायकारक तृण व धसकटे नसावीत, चाऱ्याला त्याच पिकाची वास असावा, चारा कुजलेला नसावा, कुजल्यामुळे चाऱ्यातील पिष्टमय पदार्थ व प्रथिनाचे प्रमाण कमी होते, चारा जास्त वाळलेला नसावा, जास्त दिवस उन्हात वाळत न ठेवल्यास त्यातील जीवनसत्वाचा प्रभावाने जनावरांना रात आंधळेपणा येऊन प्रजोत्पादन शक्ती कमी होते आणि यामध्ये दूध उत्पादनही घट कमी होते. तर मुळघास करायचं झाल्यास हिरवे गवत जमिनीतील खड्ड्यात हवाबंद अवस्थेत आंबवून केलेल्या चाऱ्यास मुळघास किंवा दाबघास असे आपण म्हणू शकतो. मुळघास तयार करणारी जी पिके आहे यामध्ये मका, ज्वारी,

0: बरसीम, लुसन, सोयाबीन, चवळी, ओट्स, इतर अरे बऱ्याचपैकी गवत पण आहे. तृणधान्य व एकदल जातीच्या पिकापासून मुळघास बनवता येते. मुळघास बनवण्यासाठी चारा योग्य वेळी कापणे आवश्यक आहे. चांगला मुळघास तयार करण्यासाठी चाऱ्यात काही गुणधर्म असायला पाहिजे, जसा चारा पचनीय असायला पाहिजे, चाऱ्याचे पीक सहजरित्या घेता येण्यासारखे असावे. चारा जर आपल्याला मुळघास जर करावायचा झाल्यास तर एका घनफूट जागेत 15 ते 17 किलो ताजी वैरण लागते. आता 10 टन वैरणीकरता 15 × 10 × 4.5 आकारचा ट्रेंच आपल्याला करावा लागेल. 10 जनावरास 4 महिन्याकरिता प्रत्येक दर दिवसाला 20 ते 30 किलो मुळघास मिळू शकतो. ती म्हणजे जर आपल्याला मुळघास करायचा आहे तर त्याकरता काय काळजी घ्यायला हवी, तर यामध्ये वैरणीची कुट्टी तयार करावी. खड्ड्यामध्ये किंवा ज्या याच्यामध्ये आपण चारा आपण ठेवणार आहोत तो खड्ड्यात हवा न राहिलेला या पद्धतीने बंद करावा. बंद करताना वैरणी कुट्टीच 3 ते 4 इंच जाडीचा इतर कोड्यावरींचा वैरणीचा किंवा कडब्यांचा थर द्यावा व त्यानंतर 9 ते 12 इंच जाडीचा एका झोन या प्रमाणात शेण व मातीचा थर द्यावा. 8 ते 12 आठवडे किंवा 2 ते 3 महिन्यांनी उत्तम प्रतीचे मुळघास तयार होते. उत्तम प्रतीचे मुळघास तयार करण्यासाठी पूरक पदार्थही टाकतात. उदाहरणार्थ युरिया 1 टन हिरव्या वैरणीकरता 1.5 युरिया व ऊसाची मळी व वैरणीकरता 30 किलो या पदार्थामुळे मुळघासामध्ये प्रथिनाचे प्रमाण वाढते.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रूप पाहता लोचनी या चित्रपटामधले गीत. शब्दरचना शांता शेळके यांची, संगीत दिला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: हे गीत ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं गीत। या गीताला संगीत आहे श्रीधर फडके यांचं।

0: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतके किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना। त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे।
1: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था। हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: कार्यक्रमातले हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं, मीना खडेकर आणि रामचंद्र चितळकर यांच्या आवाजात। हे गीत आहे राम राम पाहुणं या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात शांता शेळके यांचं गीत पवनाकाठचा धोंडी या चित्रपटामधलं गीत. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: नग काहीच न पुसता.
1: अग बया
0: अरहट तुम्ही नुसते गालात हसता.
1: अग ग ग ग ग ग.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास मंडळी यावेळी सूरविश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात सूर गोखले यांच्या सुश्राव्य शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत चैतन्य पवार तबल्यासाठी तर प्रसाद गोखले संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. कार्यक्रमाची संकल्पना आहे विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा जरूर या आणि या सुरेल मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी, अंगणात, पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत सुलोचना चव्हाण आणि सहकारांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत रंगल्या रात्री अशा या चित्रपटामधलं.

ಹೊಮ್ಮಣ್ಣ.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं आहे आणि हे गीत आहे रूप पाहता लोचनी या चित्रपटामधलं.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 9492394488.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटामधलं.

0: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत गण्यानं घुंगरू हरवले या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत वाणी जयराम यांच्या आवाजात चंद्रकांत खोत यांचं गीत. यशोदा या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत पाटलाची सून. या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकार्याने गायलेलं कवी संजीव यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत जवानी जिंदाबाद या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं।

0: म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
2: यश चोपडा दिग्दर्शित लम्हे या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकूयात. गीताला संगीत दिलं आहे शिवा हरी यांनी.

0: जीवनाचा घनभर सुवात तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.
1: लता मंगेशकर यांनी गायलेला आनंद बक्षी यांचे गीत आता ऐकूयात. ड्रीम गर्ल या चित्रपटामधील या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पेरेलाल यांचं.

0: भेटाच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनडा। कार्यक्रमात आता ऐकूया शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल आणि सुदेश भोसले यांनी गायलेलं गीत। हे गीत आहे जलजला या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी 7:00 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94239 84.
3: अनुपमा या चित्रपटामधलं कैफे आझमी यांची गीतरचना आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरामध्ये. गीताला संगीत आहे हेमंत कुमार यांचं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504800520 आणि 98349 52278. श्रोते हो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडई दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्यांचंच पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि नेहमीप्रमाणेच आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. मॅडम, डॉक्टर खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: डॉक्टर, प्रश्नांच्या आपल्या या मालिकेमध्ये आणखीन एक प्रश्न आपल्या श्रोत्यांकडनं आलेला आहे आणि त्यातला हा प्रश्न असा आहे. यामध्ये एक आई आपल्या मुलीबद्दल विचारत आहेत की डॉक्टर, माझ्या मुलीला खूप उशिरा बाळ झालेला आहे, म्हणजे IVF केल्यानंतर आता 38व्या वर्षी तिला मुलगी झालीय आणि आता ती बघते की सगळ्या मैत्रिणींच्या बाळांना फॉर्म्युला दिला जातोय आणि फॉर्म्युला घेतल्यानंतर ती बाळं सुद्धा छान चांगली 4-4 तास झोपतात, रडत नाहीत, दिसायला सुद्धा खूप गोड चांगली गुटगुटीत आहेत. माझ्या मुलीनं आधी अंगावरती बाळाला पाजायचं ठरवलं होतं, पण तिला एका ठिकाणी गेल्यानंतर कार्यक्रमाला काही सॅशे मिळाले ज्यामध्ये फॉर्म्युला पावडर होती. मग तिला असं वाटलं की आपण एकदा दोनदा हा फॉर्म्युला ट्राय करून बघूया आणि आता बाळाला हाच फॉर्म्युला आवडायला लागलेला आहे. यातही पुढे त्या अजून असं म्हणतायत की मला असं वाटतंय, म्हणजे त्या मुलीच्या आईला असं वाटतंय की बाळाला आता आईचं दूध आवडत नाही आणि बाटली मिळाली की पटकन दूध बाळ पितं, पण आईच्या दुधाला ते नाही म्हणतं, अगदी जोरात मान हलवून नाही म्हणतं असंही सुद्धा त्या म्हणतायत. मग आता पूर्णपणे फॉर्म्युलावर शिफ्ट करूया का, कारण बाळ छान होणं हे मला खूप महत्वाचं वाटतं. डॉक्टर, खूप वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. डॉक्टर, IVF झाल्यानंतर बाळ जन्माला आलेलं आहे आणि त्या बाळाला आता त्याच्या आजीचं असं म्हणणं आहे की बाळ छान दिसणं, छान असणं हे फार महत्वाचं आहे, तर आता बाळाला दूध कुठल्या पद्धतीनं पाजायला हवं याच्याबद्दल आपण त्यांना मार्गदर्शन करा. आणि बऱ्याच गोष्टी या प्रश्नाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत, तेव्हा जरूर एकंदर हे काय आहे याच्याबद्दल आपण नक्की मार्गदर्शन करा.
1: ताई, तुमचा कन्सर्न अगदी योग्य आहे, तुम्हाला बाळाची काळजी वाटते हे मी समजू शकते. बाळ प्रेशस आहे हे पण मी समजू शकते, पण एक लक्षात घ्या की बाळ नाही म्हणतं असं तुम्ही म्हणताय. बाळाला हो आणि नाही हे कळतं का अजून? नाही ना. बाळ मान हलवतं ते मे बी त्याचं काहीतरी लॅचिंग प्रॉब्लेम आहे आणि त्याला ग्रीप सापडत नाही आहे, छातीवरती ते पटकन प्रॉपर लॅच होऊ शकत नाही आहे, म्हणून ते शोधतं आणि त्याच्यासाठी ते मान हलवतं. हो आणि नाही हे बाळाला काही कळत नाही, त्यामुळं तुम्ही पहिली गोष्ट असं घाबरून जाऊ नका की ते आईच्या दुधाला नाही म्हणत आहे, त्याला आईची छाती आवडत नाही आहे, असा कोणताही विचार तुम्ही करू नका. दुसरी गोष्ट, त्याला फॉर्म्युला आवडतो असं नाही, मे बी तुम्ही बाटलीनी देताय का? कारण बाटलीवर पिणं आणि छातीवर पिणं हे दोन एक्झॅक्टली अपोजिट मेकॅनिझम्स आहेत. बाटलीनी पिताना बाळाला अगदी एवढंसं पिल्लूसं तोंड उघडायला लागतं आणि मग ते बाळ बाटलीचं निप्पल असं ओठांनी दाबतं, कारण बऱ्याच वेळा बाटलीचा फ्लो खूप जोरात असतो आणि मग ते दूध आपोआप येत असतं ना तोंडामध्ये. याच्या उलट जेव्हा बाळ आईचं अंगावरचं दूध पितं तर बाळाला मोठा आ करायला लागतो आणि मग त्याला प्रॉपर लॅचिंग झाल्यानंतर जिभेनी सर्पेंटाईन मोशन्स करून बाळ आईच्या छातीतलं दूध स्क्वीज करून म्हणजे पिळून बाहेर काढतं आणि मग हे थोडंसं कसं, बाळाला एकदा बाटलीची सवय झाली की छातीवर दूध पिणं अवघड वाटायला लागतं, जे नैसर्गिक आहे ते बाळ विसरून जातं आणि त्याच्यामुळं ते बॉटलला प्रेफरन्स देतं आणि छाती रिजेक्ट करतं, याला निप्पल कन्फ्युजन असं आम्ही सायंटिफिक लँग्वेजमध्ये म्हणतो. तर कदाचित तसं झालेलं आहे का असं बघा तुम्ही. आणि असं खरंच म्हणजे सगळ्या मातांना मला असं सांगावंसं वाटतं की खरं तर फॉर्म्युला कंपन्यांनी असे सॅम्पल्स देणं हाच मुळात गुन्हा आहे. अशा पद्धतीने त्यांनी ॲग्रेसिव्ह मार्केटिंग किंवा कुठलंच मार्केटिंग अशा पद्धतीनं करणं हेच मुळात चुकीचं आहे. ज्याला गरज आहे त्याला आम्ही डॉक्टर लोक जेव्हा प्रिस्क्राईब करतो, कारण फॉर्म्युला इज अ मेडिसिन, ते प्रिस्क्राईब झालं पाहिजे, ते किती द्यायचं हे एखाद्या औषधाच्या डोसप्रमाणे आम्ही कॅल्क्युलेट करून देतो की एवढा एवढा फॉर्म्युला या बाळाला रिक्वायर्ड आहे. आणि अगदी खरंचच गरज नसेल तर तो दिला जातो. त्यामुळं तो असा डायरेक्ट फॉर्म्युलावाल्यांनी तुम्हाला दिलं आणि तुम्ही ते वापरलं असं नको व्हायला. दुसरी गोष्ट, मातांनी अशा कुठल्याही लोभाला बळी पडू नये. म्हणजे माता जर स्वतः सक्षम झाल्या, त्यांना जर माहिती असेल, त्यांना जर खात्री असेल की आईच्या दुधाचं महत्त्व काय आहे, तर नक्कीच माता पण कॉन्फिडंट राहतील, माता पण अशा पद्धतीनं ट्रायल देणार नाहीत आणि फॉर्म्युला दूध दिलं जाणार नाही. त्याच्या पुढची गोष्ट अशी की फॉर्म्युला पिणारं बाळ 4 तास झोपतं आणि आईचं दूध कमी वाटतं त्याच्यामुळं, हे पण चुकीचं आहे. कारण आईचं दूध हे पचायला अतिशय सोपं आहे आणि ते पटकन पचून जातं. एक शू झाली, एक शी झाली की बाळाचं पोट रिकामं, बाळाला पुन्हा छाती हवी असते. दुसरं म्हणजे काही वेळेला बाळ कम्फर्ट सकलिंग करत असतं की बाळाला भूक नसते पण त्याला पोटात मुरडा येतो आहे, मग त्याला आईच्या छातीशी कम्फर्टेबल वाटतं. काही वेळेला वॅक्सिन दिलेलं असतं आणि मग ते इंजेक्शन दुखतं आहे, मग अशा वेळेला बाळाला छातीशी आईच्या हार्टबीट्स ऐकून किंवा आईच्या निप्पलला जो वास येतो तो पोटातल्या पाण्यासारखा वास असतो. आईच्या छातीशी त्यामुळं राहिल्यामुळं पोटात असताना जे त्याला एन्व्हायरमेंट मिळत होतं बाळाला, तर ते ओळखीचं वातावरण मिळालं की आता तुम्हा मुलींना कसं माहेरी गेलात की आपल्या आवडीच्या एन्व्हायरमेंटमध्ये छान वाटतं की नाही, तसं बाळाला पण आईच्या छातीशी छान वाटतं. आणि त्याच्यामुळं काय होतं, बाळ जास्त वेळ प्यायला मागतं पण ते पीत नसतं, त्याला कम्फर्ट सकलिंग असं म्हणतात. आणि मग ते जास्त वेळ छातीशी राहत आहे, याचा अर्थ दूध कमी आहे आणि ते मिळत नाही आहे आणि म्हणून फॉर्म्युला द्यायचा, असं करायला नको. कारण फॉर्म्युला पोटात गेला की तो ओव्हरफिडिंग पण काही वेळा होतं, त्याचं जसं आपण सणावाराला जास्त खाल्लं की जास्त जरा झोप येते, तसं मग बाळ जास्त झोपतं, त्याला कुठलाही ब्रेन स्टिम्युलस मिळत नाही. आणि मग फॉर्म्युल्याच्या बाळापेक्षा आईचं दूध पिणारं बाळ हे केव्हाही जास्त इंटेलिजंट असतं. मग तुम्हाला वाटत नाही का की तुमचं बाळ जास्त हुशार व्हायला हवं, झोपेल, आत्ता तुम्हाला थोडं 4 दिवसाचं सुख मिळेल की तुम्हालाही झोप मिळते, पण पुढे गेल्यानंतर जर का बाळ पहिलं आलं आणि स्टेजवर तुम्हाला आई म्हणून सत्कार झाला, तर तुम्हाला किती छान वाटेल की माझ्या मुलांनी किंवा माझ्या मुलींनी बक्षीस घेतलं बरं का. आणि मग तसं जर हुशार मूल हवं असेल तुम्हाला, तर मग ते तुमच्याच हातात आहे, तुमच्या दुधात आहे, तुमच्याकडे अमृताचा साठा आहे, मग का बरं तुम्ही ते नाकारताय. बाळ आत्ता झोपत नाही, पण तुम्हाला संधी आहे ना, त्याच्याशी बोला, त्याचे 5 सेन्सेस स्टिम्युलेट करा, त्याला तुमच्या चेहऱ्याकडे बघू द्या, तुमचा आवाज ऐकू द्या, तुमचा स्पर्श ओळखू द्या, तुमच्याशी त्याला हसू द्या, त्याला हातपाय उडून खेळू द्या, खेळणी दाखवा आणि त्याच्या ब्रेन डेव्हलपमेंटवर काम करा ना. ते बाळ हुशार होणार आहे, त्याचा IQ वाढणार आहे, त्यामुळं बाळाला झोपायचा आग्रह धरू नका. बाळ जर स्तनपान नाही म्हणत आहे तर त्याची कारणं शोधा. ते नाही म्हणत नाही आहे, कुठेतरी तुमचं लॅचिंग चुकतं आहे, तर अशासाठी मग तुम्ही लॅक्टेशन कन्सल्टंटची मदत घ्या. माझ्याकडे येणाऱ्या जवळजवळ 50% मदरला असंच वाटत असतं की बाळ नाही म्हणत आहे, मान हलवून ते नकोच म्हणत आहे, त्याला मी आवडतच नाही आहे असं त्यांना वाटायला लागतं. आणि मग जेव्हा आम्ही बघतो तेव्हा लॅचिंग चुकीचं असतं ना, मग त्याला लॅचिंग करेक्शन करून दिलं की ते छान तिथे प्यायला लागतं. त्यामुळं हा माझा अनुभव आहे की बाळ हो नाही काही म्हणत नसतं, ते शोधत असतं. आणि आम्ही जेव्हा त्याला छान लावून देतो, लॅचिंग शिकवतो मदरला, तर त्याचं रडणं बंद होतं, ते तिथे प्यायला लागतं, तिथे स्टेबल राहतं. त्यामुळं ते घेत नाही आणि नको म्हणत आहे असं मनाने अर्थ काढणं हे प्लीज बंद करा. त्या बाळाला मिळू द्या तुमचं दूध, नका त्याला फॉर्म्युलाचे साईड इफेक्ट्स ला एक्सपोज करू.
0: नक्कीच डॉक्टर, आईचं दूध हे सर्वोत्तम आहे, पूर्णान्न आहे, हे खरं तर आपल्याला फार पूर्वीपासून माहिती आहे. म्हणजे घरातल्या जुन्या जाणत्या बायका कायमच स्तनपानावरती भर देत असतात. पण दिवसेंदिवस जसे बदल होत गेले तसे तसे प्रश्नही बदलत गेले, येणारे अनुभवही बदलत गेले आणि त्याच्या माध्यमातून प्रश्नांना मिळणारी उत्तरं किंवा पर्याय सुद्धा बदलत गेले. पण हे सगळं करत असताना सुद्धा

आताही स्तनपानच सर्वोत्तम आहे आणि अगदी फार शेवटच्या क्षणाला दुसऱ्या गोष्टींचा विचार करावा हेच आपल्या उत्तराच्या माध्यमातून आम्हाला समजतंय. आणि निश्चितच ज्यांनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे त्यांच्यापर्यंत हे उत्तर पोहोचलेलं आहे, त्यांच्या मनातल्या शंका निश्चितच याच्यामुळे दूर झाले असतील. खूप छान पद्धतीनं आपण आजच्या भागातनं मार्गदर्शन केलं आणि त्यांना छान योग्य पद्धतीनं यावरती इलाज मिळाला असेल असं आपण नक्कीच सांगू शकतो. डॉक्टर, आज आपण इथे आलात त्याच्याबद्दल सगळ्याच श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद. आणि श्रोत्यांना पुन्हा एकदा जाता जाता मी सांगते की दुग्धामृत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आता तुमच्याही प्रश्नांना सामील करायला सुरुवात केलेली आहे, तेव्हा जरूर आपण आपले प्रश्न आपले शंका आमच्यापर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचवावेत जेणेकरून आपल्याला डॉक्टर त्याच्यावरती योग्य मार्गदर्शन करू शकतील. डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी ह्या क्लिनिकला तर तुम्हाला भेटू शकतातच, शिवाय ऑनलाईन पद्धतीने सुद्धा त्या तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात हे आपण मागच्या वेळेसच एका भागातनं जाणून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच आपले प्रश्न आपण आमच्यापर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचवू शकता. त्याच्यासाठी आमचा क्रमांक आहे 8380016512 आणि ऐकत रहा दुग्धामृत. भेटूया पुढच्या भागात अशाच काही नवीन प्रश्नांना घेऊन. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेले गीत आता आपण ऐकणार आहोत. समीर यांच्या गीताला संगीत दिलीप सेन आणि समीर सेन यांचं आहे आणि हे गीत आहे इतिहास या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती.
2: भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल 0 होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
4: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. समीर यांची गीतरचना. चित्रपट आहे इकबार चले आओ आणि या गीताला संगीत दिलं आहे चांद परदेसी यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे, आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
3: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: कुछ करिए, नस नस मेरी खोले, हाय कुछ करिए।
6: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरनार आपले स्वागत करतो। श्रोतेहो, आपणास माहिती आहे की आजपासून महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होत आहे आणि या विश्वचषक स्पर्धेत पुन्हा एकदा भारतीय महिलांकडून आपल्याला अपेक्षा आहेत। याच विषयावर आपण चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलं आपल्याला KV जोशी सर यांना। की KV जोशी सर हे रणजी ट्रॉफीचे सिलेक्टर होते, म्हणजे माजी सिलेक्टर आहेत, त्याचबरोबर ते क्रीडक या संस्थेमध्ये क्रिकेट क्रीडा संचालक म्हणून काम पाहत आहेत। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर नमस्कार।
7: नमस्कार
6: सर, आजपासून महिला T20 विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होत आहेत, याबद्दल आपलं काय मत आहे, आपण काय सांगू शकतात?
7: आता जसं आपलं जेंट्स म्हणजे वर्ल्ड कप आपण मुलांचा जो असतो तसं जसे आपल्याला क्युरियोसिटी असायची आधी, आता या गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे महिलांच्या क्रिकेट बद्दल प्रचंड औत्सुक्य निर्माण झाले।
6: बरोबर।
7: आणि रिसेंटली भारताने 50 ओव्हरच्या ज्या वन डे T20 विश्वचषक आपण ती जिंकली आहे।
6: बरोबर।
7: त्यामुळे भारतामध्ये पण आता महिला क्रिकेट खूपच खूप म्हणजे खूप फोफावलंय आणि महिला T20 विश्वचषक आता आजपासून चालू होत आहे। महिला क्रिकेटला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारा महत्वाची स्पर्धा आहे, त्यामुळे अनेक खूप तरुणींना क्रिकेटमध्ये करिअर करण्याची प्रेरणा पण मिळते।
6: बरोबर।
7: त्या दृष्टीने हा वर्ल्ड कप मला असा खूप होपफुल वाटतोय।
6: बरोबर सर। सर आजपासून आपण जर बघितलं तर विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होत आहे आणि त्यातच इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात ती ओपनिंगची मॅच होत आहे। इंग्लंडने क्रिकेटचा शोध लावला म्हणता येईल, किंवा ज्यांनी क्रिकेट सुरू केलं त्याच इंग्लंडने आज आपला त्यांना खेळू राहिले, त्याबद्दल काय म्हणता येईल आपल्याला?
7: हो, क्रिकेट बरोबर आहे की हा आधी इंग्लिश लोकांचाच खेळ म्हणून खेळला जायचा, पण आता असं नाही राहिलेलं। आता इंग्लंड आधी वर्चस्व गाजवायचे, मग ऑस्ट्रेलिया वर्चस्व गाजवायला लागले, वेस्ट इंडिज करायला लागले आणि गेल्या काही वर्षांमध्ये एशियन कंट्रीज मध्ये जे आपले येतात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आहे, पण त्यातल्या त्यात भारत मोठ्या म्हणजे अगदी आपण नंबर 1 जाऊन पोहोचलेलो आहे।
6: बरोबर।
7: त्यामुळे आता असं इंग्लंडची मोनोपॉली आता अशी काही राहिलेली नाही, पण तरी एक पारंपरिक आपण म्हणतो ना की इंग्लंड म्हटलं की क्रिकेट असं वातावरण पोषक आहे, त्यामुळे तिथे मॅचेस बघायला पण मजा वाटते।
6: बरोबर सर, आपण जर बघितलं तर इंग्लंड म्हटले क्रिकेट आपण म्हणतात ते बरोबर आहे आणि आपली सुरुवात पण तिथेच झाली विश्वचषक जिंकण्याची आणि त्यातच जून महिना म्हणजे आपल्यासाठी एक लाभदायक म्हणता येईल।
7: लकी।
6: तर याविषयी काय सांगता येईल, आपल्या काय आठवणी याबद्दल?
7: 1983 आपण कपिल देवच्या कॅप्टनशिप खाली वर्ल्ड कप जिंकला होता लॉर्ड्सवर, म्हणजे मला ती मी स्वतः पण तेव्हा आपल्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते, असं आमच्या मित्राकडे जाऊन आम्ही ते मॅच एन्जॉय केली होती। त्यातलं एक आठवणीतलं म्हणजे गॉर्डन ग्रीनीची बलविंदर सिंग संधूनी काढलेली विकेट आणि विवेन रिचर्ड्स कपिल देवने घेतलेला कॅच, हे सगळं म्हणजे खूप आठवत आहे. खूप छान मॅच आम्ही बघितली होती ती.
8: तिथलं वातावरण बघितलं तर ते खरोखर म्हणजे क्रिकेटसाठी एक सुटेबल वाटतं की शांत वातावरण, त्यातले जे
7: शिस्तबद्ध
8: जे आपण म्हणतो क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ तो इंग्लंडमध्ये दिसून येतो, त्याबद्दल काय म्हणता येईल आपल्याला?
7: तिथे म्हणजे आपण क्रिकेटच नाही, आपण विम्बल्डन जरी बघितलं तरी प्रेक्षक अतिशय शिस्तबद्ध वागतात. त्यांनी टाळ्या जरी वाजवल्या तरी खूप वेळ ते असं गोंगाट करणार नाही, थोड्या वेळ टवळ्यावर टाळे वाजवून अप्रिशिएट करून परत आपले स्थानापन्न होतात. आणि क्रिकेट साठी जे इंग्लंड मधलं वातावरण आहे स्विंग बॉलिंग साठी पोषक आहे खूप, त्याच्यामुळे असं क्रिकेट बघायला मजा वाटते. पेस बॉलिंग बघायला खूप छान.
8: आपण जे 1983 ला विश्वचषक जिंकला होता त्याच अँगलने बघितलं तर यावेळेस आपल्याला संधी आहे भारताला, काय म्हणता येईल आपल्याला?
7: मला असं वाटतं की आपल्याला भरपूर संधी आहे. जरी आपण आता इंग्लंड मध्ये इंग्लंडशी आपण तिन्ही हरलेलो असलो तर थोडस मागे गेलं आपण, तर आपण जो 50 ओव्हरच्या चेसचा जो वर्ल्ड कप जिंकला वन डेचा वर्ल्ड कप, तेव्हा सुद्धा भारताला कोणी फेवरेट म्हणून बघतच नव्हतं भारताकडे. पण जशा जशा एक एक मॅच आपण जिंकत गेलो आणि नंतर क्वालिफाय झाल्यानंतर ज्या आपण प्रगती केली, मला वाटतं शेवटच्या मॅचला तर रेकॉर्ड ब्रेक काहीतरी 250+ रन्स केलेल्या होत्या आपण.
8: हो,
7: त्यामुळे एक कसं असतं, एक ब्रेक जर मिळाला चांगला, एक मॅच चांगली मारायला जिंकायला मिळाली

0: बरोबर सर. आपण जर बघितलं तर आपला आता रविवारी आपले पहिला सामना पडतोय तो
1: हो,
0: पाकिस्तानशी,
1: पारंपरिक स्पर्धा आहे आपली.
0: पारंपरिक प्रतिस्पर्धी.
1: हा,
0: तर ह्या सामन्याविषयी काय म्हणता येईल आपल्याला?
1: तसं बघितलं ना तर क्रिकेट म्हणून आपण त्यांच्या फारच पुढे आहोत. आपल्या लेडीज त्यांना, म्हणजे आतापर्यंत जे मी रेकॉर्ड बघितले पाकिस्तान आणि भारत लेडीजचे, तर बहुतेक वेळा आपण त्यांना वन साइडेड हरवलंय. पण तरीही एक भारत पाकिस्तान हे युद्ध म्हणून त्याच्याकडे जरा वेगळ्याच अँगलने आपण बघतो. ती म्हणजे मॅच चुकवायची नाही, बघायचीच आहे ती मॅच. आपण नक्की जिंकणार आहे ती मॅच, पण ती
0: बर.
1: बघायला मजा येईल.
0: आता वुमन्स T20 म्हटलं तर मार झोडचा प्रकार येतो, त्याच्यात चांगली आपल्याला फटकेबाजी मिळते. यावेळेस
1: हो,
0: आपण कोणाकडून अपेक्षा कराल की इंडियन टीम मध्ये आपल्याला या खेळाडूकडून जास्त
1: कसं
0: अपेक्षा
1: आहे
0: राहतात?
1: की आपली, म्हणजे मला असं वाटतं सगळ्यांचीच फेवरेट प्लेअर म्हणजे स्मृती मंधाना. म्हणजे तिच्याकडे टॅलेंट आहे, तिच्याकडे जो एलिगन्स आहे तो अजून म्हणजे फार रेअरली बघायला मिळतो. दुसरी गोष्ट, तिची फटकेबाजी बघण्यासारखी असते. हरमनप्रीत कौर आहे ती पण, म्हणजे तिचा स्ट्राईक रेट माझ्या मते 350 च्या आसपास, 126 आहे मंदानाचा. आणि हरमनप्रीतचा ऍव्हरेज T20 आणि याच्यातला 35 आहे. अजून आपल्याकडे शेफाली वर्मा आहे, जेमी मानी वन डेच्या फायनलला मोठ्या रन्स केल्या होत्या. आणि दीप्ती शर्मा सारखी खूप इफेक्टिव्ह बॅट्समन आपल्या मधल्या फळीत आहे.
0: बरोबर.
1: आणि आपण अजून एक विसरू की रिचा घोष आहे, ती शेवटी आपल्याला कमी बॉल मध्ये भरपूर रन्स करून देते. त्याच्यामुळे खूप चांगली बॅलन्स साईड आहे आपली.
0: बरोबर सर. आपण याच्याच पुढे गेलं तर आपण बघतोय की हा स्मृती मंधनाचा हा शेवटचा वर्ल्ड कप मानला जातोय कदाचित. त्याबद्दल
1: अच्छा,
0: काय म्हणता येईल? का ती शेवटचा वर्ल्ड कप समजून इंडियाला विन करण्याच्या प्रयत्नात राहील?
1: मला असं नाही वाटत की तिचा शेवटचा वर्ल्ड कप असेल.
0: त्याची
1: मला असं
0: चर्चा सुरू
1: वाटतं,
0: आहे,
1: नाही
0: सांगता येत नाही.
1: चर्चा असू शकते, चर्चेला काही नसतं. आपला ते विराट कोहली यांच्याबद्दल पण चर्चा लोक करतात, पण आज त्यांचा जर खेळ बघितला तर ते कुठल्याही टीम मध्ये बसतात आपल्या.
0: बरोबर.
1: हा, तर त्याच्या मला नाही वाटत की स्मृती मंधनाची शेवटची वर्ल्ड कप असेल. मला असं वाटतं की ती कदाचित इंडियाची टीम लीड करायचे तिला चान्सेस पुढे आहेत. ती लीड करेल मग ती सांभेल असं मला वाटतं.
0: बरोबर सर. या विश्वचषक स्पर्धेतून आपल्याला इंडियाला काही मिळेल असं वाटतं का? जरी इंडिया जिंको हारो, परंतु याच्यातून जी प्रेरणा मिळते ती महिला क्रिकेटसाठी एक परिवर्तनकारक राहू शकते.
1: नाही, बरोबर आहे. आता आपल्या, आता कसं आहे की हे वर्ल्ड कप आहे, आपण आधी पण वर्ल्ड कप वन डेचा जिंकलेला आहे. महिलांच्या क्रिकेटसाठी खूप पोषक वातावरण बनलेलं आहे. तुम्ही जर नाशिकचा नुसतं विचार केला ना, तर आता सिलेक्शनला किती मुली येतात बघा. मी आता मध्यंतरीच एक नाशिकची ती टुर्नामेंट मी होतो, त्या टीम एक हँडल करत होतो WNPL ला. तर 3-4 प्लेयर्स मी अशा बघितल्या की मुलांना लाजवतील अशा बॅटिंग आणि बॉलिंग केली त्यांनी.
0: बरोबर.
1: त्यामुळे मुलींचं क्रिकेट खूप खूप सुधारलंय. आमच्याकडे क्रीडकला, आमच्याकडे तर 25-30 मुली येत आहेत
0: बर,
1: आणि सिरियसली चांगले प्रॅक्टिस करतात. मग त्यांचे जे तुम्ही शॉट्स बघितले तर मुलं मारतात तसे सिक्सेस मारतात ते. त्याच्यामुळे आणि या वर्ल्ड कप मुळे अजून त्यात लोकप्रियता वाढणार, अजून मुलींना खेळावं असं वाटणार, त्यांना पुढे जावं असं वाटणार, ते अजून त्यांची मेहनत वाढणार, हे सगळं होणारच आहे.
0: सर तुम्हाला अखेरचा प्रश्न, आपण भारतीय महिला संघाला काय संदेश द्याल? किंवा
1: मी एवढंच म्हणेल, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. आपली टीमच चांगली आहे. कोऑर्डिनेशन व्यवस्थित ठेवा, तुमचा कॉन्फिडन्स ठेवा आणि विश्वचषक जिंकून आपल्या देशाचं नाव उंच करा.
0: सर आपले हे शब्द नक्कीच खरोखर भारतीय क्रिकेटला नक्कीच हे आशादायक ठरणारे आणि भारतीय संघ विश्वचषक जिंकेल यात शंकाच नाही. आज आपण आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोतेवाद, ऐकत राहा रेडिओ विश्वास.

कमांडर या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि अन्वर यांच्या आवाजात अंजान यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्टनर, नाशिक।
2: हे गीत ऐकूया मरते दम तक या चित्रपटामधलं। किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आहे, संगीतकार रवींद्र जैन यांचं।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात वर्मा मलिक यांचं गीत देश का दुश्मन या चित्रपटामधलं. मोहम्मद अजीज आणि आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे सोनी कोमी यांचं.

0: खेळ, खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खैरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर. आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी 7:00 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239484.
1: कविता कृष्णमूर्ती आणि SP बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात समीर यांची शब्दरचना आता ऐकणार आहोत. दुश्मन चित्रपटातील या गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
3: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा.

0: नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर, अमित कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत अनोखा या चित्रपटामधलं। हे गीत आहे इंदिवर यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
4: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
3: ते कसं?
4: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
3: बर,
4: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
3: स्मार्ट प्लॅन.
4: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
5: गीत या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार बप्पी लहरी आणि हे गीत गायलं आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक याने.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो। आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर संदीप सबळे सर। सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
1: नमस्कार सर, धन्यवाद। सर्व रेडिओ विश्वास ऐकणाऱ्यांचं माझ्याकडनं हार्दिक स्वागत।
0: सर, सर्जिकल सेफ्टी वीक असा आठवडा आपण आता साजरा करतो आहे, नेमकं काय आहे?
1: हा म्हणजे हा कन्सेप्ट जर आपण बघायला गेलं तर मागच्या 2 ते 3 वर्षापासून आपण त्याची अंमलबजावणी करतो आहेत। बेसिकली उद्देश हा आहे की सर्जरी किंवा सर्जरी बद्दलच्या ज्या गैरसमजुती आज समाजामध्ये आहेत किंवा जी भीती आहे, सर्जरी होणार म्हणजे नेमकं काय होणार, सर्जरी नंतर काही कॉम्प्लिकेशन्स होतील का, सर्जरी ही खूप अवघड असते, एकंदरच सर्जिकल प्रक्रियेविषयी, ती कुठलीही सर्जरी का असेना, त्याविषयी ज्या गैरसमजुती आहेत किंवा ज्या धारणा आहेत, त्या धारणा आपण समजून घेतल्या पाहिजे किंवा त्या धारणांचं, त्या शंकेचं निरसन करता यावं, ह्या उद्देशानं हा सर्जिकल सेफ्टी वीक सुरू करण्यात आला की ज्याचा उद्देश असा आहे की बुवा, मागच्या कित्येक वर्षापासून ज्या काही विज्ञानामध्ये प्रगती झालेली आहे त्यामुळे आज ऑपरेशन किंवा सर्जरी हा प्रकार बऱ्याचदा खूप कम्फर्टेबल, खूप सेफ किंवा सुरक्षित असा, आणि मिनिमम कॉम्प्लिकेशन, मी असं म्हणेन की कॉम्प्लिकेशन शून्य असं तर म्हणता येणार नाही, पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये, प्लॅन्ड केसेसमध्ये सर्जरीचं आउटकम हे एक्सिलेंट आहे आणि ते सुरक्षित आहे।
0: सर, एखादी छोटी सर्जरी जर असेल आणि मोठी सर्जरी असेल, त्याच्यातलं कॉम्प्लिकेशन किंवा त्याच्यामध्ये असणारे धोके हे कमी जास्त असतात का?
1: येस सर, डेफिनेटली। म्हणजे छोट्या सर्जरीमध्ये जसं आपण कुणाच्या अंगावर एक, आपण ज्याला चरबीची गाठ असं म्हणतो, अशी एक गाठ आहे आणि ती तुम्हाला काढायची आहे, जनरली ती लोकल अनेस्थेशिया, म्हणजे आपण तिथे बेशुद्धीचं इंजेक्शन देतो आणि ती काढून घेतो। आता अशा सर्जरीमध्ये कॉम्प्लिकेशन फार तर काय होऊ शकतं की त्या ऑपरेशन केलेल्या ठिकाणी थोडंसं इन्फेक्शन होऊ शकतं, एखादा टाका, ज्याला आपण टाका पिकणे असं म्हणतो किंवा इन्फेक्शन म्हणतो, असं होऊ शकतं। ह्या विपरीत जर आपण बघितलं की एखादा मोठं ऑपरेशन आहे, समजा एखादी कॅन्सर सर्जरी आहे किंवा ब्रेन सर्जरी आहे किंवा हार्टचं जसं आपण बायपास सर्जरी म्हणतो, तर ह्याच्यामध्ये डेफिनेटली रिस्क ही रुटीन सर्जरी किंवा छोट्या सर्जरींपेक्षा जास्त असते। पण अगेन, ज्या पेशंट्समध्ये आपण ऑप्टिमायझेशन, म्हणजे पेशंटला ऑपरेशनच्या अगोदर पूर्णपणे तयार करणं, त्याची कंडिशन स्टेबिलाइज करणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आउटकम हे डेफिनेटली चांगलं येऊ शकतं।
0: सर, हल्ली रोबोटिक सर्जरी किंवा सर्जरीमध्ये मशिनरी पण खूप वापरण्यात येते, याच्यात काय धोका किंवा याचं कसं गणित आहे?
1: हा, आता जसं आपण म्हणताय की बा ओपन सर्जरी वर्सेस आपण पुढे दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया आल्या आणि आता आपण बघतोय की रोबोटिक सर्जरी सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरता येते। डेफिनेटली जशी टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होत चालली आहे तसं तसं त्या सर्जरीमध्ये ही सायंटिफिक ॲडव्हान्समेंट आल्यामुळं प्रेसिजन, ज्याला आपण म्हणतो अचूकता जी आहे सर्जरी करण्याची प्रक्रिया जी आहे आणि त्याच्यामुळं होणारा जो रिझल्ट आहे ह्याच्यावर परिणाम झालाच आहे, सर्जिकल रिकव्हरी इम्प्रूव्ह झालीच आहे। पण ही टेक्नॉलॉजी जेव्हा आपण वापरतो, ह्या टेक्नॉलॉजीच्या वापराला सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत, म्हणजे प्रत्येक पेशंट्समध्ये ही टेक्नॉलॉजी वापरता येईलच असं नाही, किंवा प्रत्येक सर्जरीच्या टाईपमध्ये, जसं आपण ओपन हार्ट सर्जरी वर्सेस रोबोटिक बायपास असं जर विचार करायचं म्हणलं तर ओपन हार्ट सर्जरी ही प्रत्येकाला सुटेबल असू शकतेच, पण रोबोटिक बायपास जर करायची असेल किंवा रोबोटद्वारे बायपास सर्जरी करायची असेल तर काही सिलेक्टिव्ह पेशंट्समध्ये आपल्याला या गोष्टीचा विचार करता येऊ शकतो।
0: जसं आता तुम्ही उदाहरण सांगितलं तसं एक किडनी स्टोनचं पण उदाहरण देता येईल की किडनी स्टोन ते म्हणजे सर्जरी करून काढणं आणि तो लॅप्रोस्कोपी करून काढणं,

0: तिथे एखादा स्टेंट टाकणं हे जे सर्जिकल प्रिन्सिपल आहे हे ओपन मध्ये किंवा दुर्बिणीद्वारे किंवा रोबो मध्ये तिन्ही मध्ये सेमच राहत.
1: क्या बात है सर, खरंच आमच्या श्रोत्यांना खूप छान माहिती मिळतीय. आपण पुन्हा परत सर या सर्जरी सेफ्टी वीक कडे येऊयात. सर्जरी सेफ्टी वीक मग तुमचे काही असोसिएशन वगैरे आहे का?
0: हो सर, आता ह्याच्या असोसिएशन बद्दल बोलायला झालं तर मागच्या साधारण 70 वर्षापासून असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया ही पूर्ण देश पातळीवर सर्जन्सची अशी संस्था आहे. त्याच्यामध्ये 40,000 जास्त सदस्य आहेत आणि त्या संस्थेकडनं दरवर्षी तिथे नवीन अध्यक्ष आणि बाकी मंडळ आहे त्यांची निवड होते आणि दरवर्षी त्याची थीम ठरवली जाते. जसं मी म्हणालो की सर्जिकल सेफ्टी वीक हा मागच्या 3 आपण साजरा करतो आहोत, तर ह्याच्या माध्यमातून आपण सर्जरीबद्दल जनजागृती करणे, ब्लड डोनेशन कॅम्प्स ऑर्गनाईज करणे, आम्ही कालच नाशिक सर्जिकल सोसायटीकडून सायखेडा येथे एक सर्जिकल कॅम्पचं आयोजन आम्ही काल केलं होतं, त्याचप्रमाणे पदयात्रा म्हणा किंवा आजकाल त्याला आपण वॉकॅथॉन म्हणतो, हे अवेअरनेस रिलेटेड ऍक्टिव्हिटीज आम्ही करतो. आणि इव्हन आज रेडिओ विश्वासने आम्हाला ही संधी दिली की आम्ही येऊन सर्जरीबद्दल अवेअरनेस तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो.
1: सर पण अशा प्रकारे अवेअरनेस करणं, जनजागृती करणं याची आवश्यकता कितपत वाटते तुम्हाला?
0: येस, हा महत्वाचा प्रश्न आहे. जसं आपण म्हणतो की बाकी कुठल्याही पॅथी, पल्मोनॉलॉजी आहे, कार्डिओलॉजी आहे, ह्याच्यामध्ये आणि सर्जिकल ब्रांचेसमध्ये मूळतः फरक हा आहे की सर्जरीची जनसामान्यांमध्ये असलेली भीती आणि ह्या भीतीमुळे बरेचसे आजार हे दुर्लक्षित राहतात. बरेचसे आजार अशा स्टेजला डॉक्टरकडे येतात जेव्हा त्याचं आउटकम आपल्याला म्हणावं तसं चांगलं मिळत नाही. ह्याचं सगळ्यांचं मूळ कारण म्हणजे सर्जरीबद्दल असलेली भीती. त्यामुळे बाकी मेडिसिनच्या ब्रांचेस आणि सर्जिकल ब्रांचेस यामध्ये असलेला हा खूप मोठा फरक आहे. म्हणून सर्जरीबद्दलची असलेली भीती कमी करण्याच्या उद्देशानं ह्या सर्जिकल सोसायटीने हा निर्णय घेतला की आपण ह्या ऑपरेशन ह्या विषयासंबंधीची भीती पहिले घालवायला पाहिजे, जेणेकरून पेशंट योग्य वेळी त्यांचं निदान होईल आणि योग्य ट्रीटमेंट त्यांना मिळू शकेल.
1: सर हल्ली मीडियाचा खूप मोठा वाटा आहे. आपण म्हणतानाही पण म्हणतो की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, कोणीही सहज त्याला एक्सेस करू शकतं आणि माहिती काढता येते. पण बऱ्याच वेळेला ती माहिती काहीतरी चुकीची असते किंवा तो चुकीचा समज आपण करून घेतो. तिथे ऍथलेटिक आपल्याला माहिती मिळेल असं सर्जरी बद्दल काही आहे का?
0: हा हा खरंच महत्वाचा मुद्दा सरांनी उपस्थित केलाय की आजच्या युगामध्ये इन्फॉर्मेशनची कमी नाही आहे. आपण गुगल बघूया, युट्यूब बघूया, आजकाल तर सगळे AI मॉडेल्स आलेले आहेत, त्यामुळे इन्फॉर्मेशनची कमी खरंच नाही. पण ऑथेंटिक किंवा व्हॅलिडेटेड इन्फॉर्मेशन किंवा एखाद्या एक्सपर्टकडनं येणारी इन्फॉर्मेशन ही ह्याची कमी जरूर आज कुठे ना कुठे आपल्या सर्वांना, फक्त वैद्यकीय क्षेत्राबद्दलच नाही तर सगळ्याच क्षेत्रामध्ये ऑथेंटिक इन्फॉर्मेशनची कमी आहे असं मी म्हणेन. संस्थेच्या पातळीवर जर बोलायचं झालं तर असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया ह्यांची वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये काही व्हिडिओज किंवा काही माहिती ही सर्वसामान्यांना कळण्यासारखी सुद्धा उपलब्ध आहे. मी वैयक्तिक पातळीवर बोलायचं झालं तर माझं स्वतःचं एक गट टॉक इंडिया म्हणून मी यूट्यूब चॅनल चालवतो, ज्याच्यावर मी मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये वेगवेगळ्या पोटाच्या आजारांबद्दल माहिती देतो. असाच उपक्रम आम्ही नाशिक सर्जिकल सोसायटीतर्फे सुद्धा राबवत आहोत. प्रयत्न हाच आहे की सर्वसामान्यांना सोप्या मराठी भाषेत समजण्यासारखी आणि ऑथेंटिक किंवा व्हॅलिडेटेड किंवा करेक्ट इन्फॉर्मेशन ही पोहोचावी, जेणेकरून त्यांना निर्णय घ्यायला किंवा प्रॉपर निर्णय घ्यायला मदत व्हावी.
1: सर सर्जरी तसा हा वेगळा विषय, म्हणजे जनरल माझं काही दुखतंय म्हणून मी एखाद्या डॉक्टरकडे जाणं आणि सर्जरी, एखाद्या विषयाच्या बाबतीत सर्जरी पर्यंत पोहोचायला पाहिजे असा निर्णय कधी घेतला जातो?
0: आता ह्याच्यामध्ये कसं आहे की पेशंट जेव्हा आपण एखाद्या पेशंट बद्दल विचार करतो तर पेशंटला जेव्हा एखादा त्रास होतो तेव्हा जरुरी नाहीये की पेशंटला समजावं की मला मेडिकलशी संबंधित आजार आहे का सर्जरीशी संबंधित आजार आहे. काही आजारांचं स्वरूपच असं आहे की ज्याला शक्यतो सर्जरी शिवाय दुसरा ऑप्शन नसतो. बाकी फॉर्च्युनेटली सुदैवानं मेजॉरिटी आजार मनुष्यांना होणारे असे आहेत की ज्याला मेडिकल मॅनेजमेंट किंवा शरीराला रेस्ट देणं किंवा काही लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन करणं आणि काही प्रकारची औषधी घेतल्याने ह्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात. त्यामुळं पेशंट्सना हे माहिती नसल्या कारणानं त्यांना थोडीशी डिसिजन घेण्यामध्ये डिले होऊ शकतो. बऱ्याचदा त्यांना हेही माहिती नसतं की ह्या संदर्भात कुणाला भेटायला पाहिजे. सोपं उदाहरण, आम्ही डॉक्टर्स एकमेकांशी चर्चा करत असतो की एखाद्याला सर्दी पडसं झालं असेल, ताप आला असेल, खोकला आला असेल, त्याला कुणाचाही बोर्ड दिसतो आणि तो सहज त्या क्लिनिकमध्ये एंटर करून जातो, आपली कंप्लेंट सांगतो, गोळ्या घेतो आणि घरी येतो. पण एखाद्या रुग्ण

0: मला जर एखादं ऑपरेशन सांगितलं असेल तर त्याला ते निर्णय घेणं सोपं नसतं, कारण त्याला एखाद्या डॉक्टरवर, सर्जनवर, त्या हॉस्पिटलवर विश्वास बसणं, आपलं शरीर कोणाच्या हातात सोपवणं, एनेस्थेशिया खाली जाणं, ह्या गोष्टी सोप्या नसतात. त्यामुळं आम्हा सर्जन्सना थोडासा ह्या गोष्टीसाठी वेळही द्यावा लागतो आणि पेशंटची काउन्सिलिंगही त्या प्रकारे करावी लागते. पण हळूहळू ह्या गोष्टीमध्ये मी म्हणेन सुधार होतोय. सर्जरीचे रिझल्ट चांगले आहेत. आजच्या डेटमध्ये एनेस्थेशिया जो सुरुवातीला खूप अनसेफ समजला जायचा तो आता खूप सुरक्षित झालाय. त्यामुळे मेजॉरिटी ऑफ पेशंट्समध्ये जिथे वेळेवर निदान होतं तिथे सर्जिकल आउटकमही चांगला आहे.
1: सर, कॅन्सर हा शब्दच ऐकला की धडकी भरते आणि मला असं वाटतं योग्य डॉक्टरकडे जाऊन त्याचं निरसन करणं हे या धडकी भरल्यामुळेच होत नाही असं मला वाटतं. असं काही याच्यावर काय करावं?
0: खरं आजकाल दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्या मागच्या 70-80 वर्षाच्या कालखंडामध्ये जे इंडस्ट्रियलायझेशन पूर्ण जगामध्ये औद्योगिकरण जे झालंय आणि त्यामुळे आपला जो आपली दिनचर्या, दिनमान किंवा आपलं राहण्याची पद्धती जी बदलली आहे त्यामुळे कॅन्सर हा प्रकार खूप झपाट्याने वाढतोय. मी त्यातल्या त्यात पोटाच्या कॅन्सर बद्दल बोलू शकेन कारण तो माझा एक्सपर्टाईजचा विषय आहे. आज जर आपण डेटा भारतातला बघितला तर दुर्दैवाची गोष्ट प्रत्येक 2 मिनिटाला एक GI किंवा पोटाच्या कॅन्सर रिलेटेड डेथ आपल्या कंट्रीमध्ये होते. म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट हे खूप मोठं आहे. अशा वेळी पहिले तर कॅन्सरचं डायग्नोसिस झालं तर बरेच लोक त्या गोष्टीला डिनायल मोडमध्ये जातात. त्यांना सहन होत नाही किंवा त्यांना ते सहन करण्याची किंवा ऍक्सेप्ट करण्याची मनस्थिती नसते. अशा वेळी आपण अल्टरनेटिव्ह थेरपीकडे वळण्याचा काही वेळा चान्स असतो की ज्या अनप्रूव्हन थेरपीज आहेत. माझं म्हणणं विश्वास असणं, एखाद्या गोष्टीवर फेथ असणं, परमेश्वराची आराधना करणं ही गोष्ट वेगळी आणि एस्टॅब्लिश ट्रीटमेंट लाईन सोडून आपण सगळे ट्रीटमेंट थांबवून कुठल्या तरी एक्सपेरिमेंटल थेरपीला जाणं हे काही वेळेला रुग्णांसाठी धोकादायक असतं. कॅन्सरमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कॅन्सर जर पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये डायग्नोज झाला तो कुठलाही कॅन्सर असला तरी तो बरा होण्याची किंवा पूर्णपणे रिकव्हर होण्याची पॉसिबिलिटी ही 80% जास्त असते. आता हे डेफिनेटली वेगवेगळ्या कॅन्सरसाठी वेगवेगळे स्टॅटिस्टिक्स आहेत, पण आजही भारतामध्ये स्थिती अशी आहे की आपल्याकडे मोर दॅन 75% ऑफ कॅन्सर जे आहेत हे तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये पोहोचतात, जिथे आपल्याला क्युअर करणं हे जवळपास अशक्य असतं. आणि त्यामुळे ओव्हरऑल सोसायटीमध्ये मेसेज असा जातो की कॅन्सरच आजार खराब आहे आणि कॅन्सर एकदा झाला की मनुष्य परत त्यातनं कधीही वापस येऊ शकत नाही. त्यामुळे कॅन्सर बद्दल ही जनजागृती डेफिनेटली आवश्यक आहे.
1: खरंच खूप छान सांगतायत सर तुम्ही. आपल्याला आता पोटाबद्दलचा आपण चर्चा केली. एखाद्या माणसाचं पोट दुखतंय आणि कॅन्सर पर्यंतचा प्रवास कसं आपण समजायचं की माझं पोटदुखी जी आहे ती ही कॅन्सरची असेल का?
0: इंटरेस्टिंग प्रश्न आहे सर. हा प्रश्न मी ओपीडीमध्ये सुद्धा बऱ्याचदा बघतो की काही लोकांना पोटदुखीचा संबंध अगदीच टर्मिनल डायग्नोसिस म्हणजे कॅन्सर पर्यंत कधी कधी कोरिलेशन होतं. बऱ्याच म्हणजे मेजॉरिटी ऑफ पेशंट्समध्ये तो आपला समज असतो. पण मी म्हणेन की एखाद्याचं पोट दुखतंय आणि खरंच कॅन्सर अशामध्ये असण्याची शक्यता काय? तर नुसतं पोट दुखी हे कॉमन ऍसिडिटीच्या प्रॉब्लेमपासनं अपेंडिक्सचे प्रॉब्लेम किंवा किडनी स्टोनचे प्रॉब्लेम हेही असू शकतात. पण जेव्हा पर्सिस्टंट आपण ज्याला म्हणतो एकाच ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून म्हणजे काही आठवड्यांपासून काही महिन्यांपर्यंत जर ही पोटदुखी असेल, सोबत तुम्हाला मुख्यतः वजन कमी होत असेल, म्हणजे कुठलाही प्रयत्न न करता वजन कमी करण्याचा प्रयत्न न करता जर 10% जास्त वेट लॉस तुमचा 6 महिन्यांच्या आत होतो आहे तर तो सिग्निफिकंट वेट लॉस समजला जातो. तिसरी गोष्ट, आपण ज्या गोष्टींना फार इझिली दुर्लक्ष करतो ते म्हणजे आपल्या शौचाशा आणि बाथरूमच्या म्हणजे लघवीच्या सवयीबद्दल, त्या दोन्ही गोष्टींच्या कलरमध्ये झालेले बदल हे अत्यंत महत्वाचे आणि अर्ली सिग्नल देणारे असतात. आपल्याकडे एक तो ट्रेडिशनल कन्सेप्ट आहे की शी ही गोष्ट एक घाण प्रकार समजला जातो, आपल्या शरीरातनं बाहेर टाकली जाते, विष्ठा समजली जाते, म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देत. पण कुठलीही गोष्ट जी आपल्या शरीराशी संबंधित आहे ती शरीरातनं बाहेर जरी टाकली जात असेल तरी त्याच्यामध्ये होणारा रंगामध्ये होणारा बदल किंवा शौचाच्या सवयीमध्ये होणारा बदल हे कॅन्सरचे लक्षणं असू शकतात. त्यामुळं कुणाला पोटदुखी आहे, कुणाला वेट लॉस आहे, कुणाला शौचाच्या सवयीत बदल आहे, कुणाला शीचा कलर बदलतो आहे, कुणाला डोळ्यांना पिवळेपणा आहे, ह्या सगळ्या जर गोष्टी एकाच पेशंटमध्ये एक किंवा 2 गोष्टींच्या कॉम्बिनेशन सह 4 आठवड्यांपेक्षा जास्त म्हणजे महिन्याभरांपेक्षा जास्त असतील तर मला वाटतं अशा केसमध्ये आपण कॅन्सर सारख्या गोष्टींचं त्यातल्या त्यात जे 40 च्या पुढे आहेत अशा लोकांमध्ये जर हा बदल तुम्हाला दिसत असेल तर त्याचं इव्हॅल्युएशन कॅन्सरच्या दृष्टिकोनातून करायला पाहिजे. प्रत्येकाने कॅन्सर समजून घाबरून जाऊन फायदा नाही, पण योग्य तज्ज्ञाला दाखवून त्याची तपासणी करून त्याची खात्री करून. मी बऱ्याचदा माझ्या पेशंटना सांगतो की जसं आपल्याकडे गाडी आहे, आपली कार आहे, आपण दरवर्षी जाऊन कारचं सर्व्हिसिंग करून घेतो, आपल्याला वॉरंटी पाहिजे असते, आपल्याला वाटतं गाडी खराब होऊ नये. शेवटी आपलं शरीरही एक प्रकारची मशीन आहे. ही मशीन परमेश्वराने बनवलेली असल्यामुळे त्या कारपेक्षा फार उत्कृष्ट दर्जाची आहे. पण जेव्हा आपण एक आयुष्याचा टप्पा ओलांडतो, जसं की 40 पुढे जातो, तेव्हा ऍटलिस्ट वर्ष 2 का होईना एकदा तरी आपल्या बॉडीची सर्व्हिसिंग होणं किंवा एक डायग्नॉस्टिक इव्हॅल्युएशन होणं हे महत्वाचं आहे.
1: सर, सर्जिकल सेफ्टी वीक मध्ये आपण बोलतो आहोत. सर्जिकल भीती जी आहे, एखाद्या ऑपरेशनची भीती, ही जाण्यासाठी आपण बोलतो आहोत. तर जाता जाता आपण ऍज ए सर्जन म्हणून ही भीती घालवण्यासाठी काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
0: सर्जन म्हणून मी तुम्हा सर्वांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की सर्जरीबद्दल असलेली विनाकारणची भीती तुमच्या मनातनं काढून टाका. सर्जरी ही पूर्वीसारखी मृत्यूच्या दाढेत नेणारी आता राहिलेली नाही. मेजॉरिटी ऑफ सर्जरी ह्या सेफ आहेत, रिझल्ट चांगले आहेत. एनेस्थेशिया खूप सेफ झालाय. तुमच्या सर्जनवर, तुमच्या ट्रीटिंग डॉक्टरवर विश्वास ठेवा. त्यांच्याकडनं तुमच्या शंकेचं निरसन करून घ्या. पण सर्जरीला घाबरून आपल्या आजाराला वाढू देऊन नंतर इमर्जन्सीमध्ये केअर घेण्यापेक्षा आज ह्या गोष्टींची भीती घालून आपण जे आपल्या समोर वाढून ठेवलं आहे त्याला प्रामाणिकपणे आणि धैर्यानं फेस करणं हे जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: सर्जिकल सेफ्टी वीक मध्ये आज आपल्याशी बोलायला आले होते नाशिक सर्जिकल सोसायटीचे डॉक्टर संदीप सबनीस सर. आपण त्यांच्याशी गप्पा मारल, सर तुम्ही आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: आणि श्रोतो, तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे, सर तुझको देखा है कि ताना बुनते जब कोई तागा टूट गया या खत्म हुआ, फिर से बांध के और सिरा कोई जोड़ के उसमें आगे बुनने लगते हो. तेरे इस ताने में लेकिन एक भी गांठ गिरा बुंदर की देख नहीं सकता है कोई. मैंने तो एक बार बुना था एक ही रिश्ता, लेकिन उसकी सारी गिरहें साफ नजर आती हैं मेरे यार जुलाहे. मुझको भी
4: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
5: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
4: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 83-00-16512 आणि 94-239-84-888.

0: लेडीज कट्टा, स्त्रियांचं भावविश्व उलगडून दाखवणारा आपला विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे लेडीज कट्टा. सादर करते प्रियंका घरटे. तेव्हा ऐकायला विसरू नका, दर बुधवारी दुपारी 1 वाजता लेडीज कट्टा.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: रात में जब भी मेरी आँख खुले, कुछ जरा दूर टहलने के लिए नंगे पाँव ही निकल जाता हूँ आकाश उतर के. कहकशां छू के निकलती है जो एक पगडंडी अपने पिछवाड़े के संतूरी सितारे की तरफ. दूधिया तारों पे पांव रखता चलता रहता हूं यही सोच के मैं, कोई सैयारा अगर जागता मिल जाए कहीं, एक पड़ोसी की तरह पास बुला ले शायद और कहे आज की रात यहीं रह जाओ, तुम जमीन पर हो अकेले, मैं यहां तक.

جام پہ رکنا آگے خلا ہے, مارس سے پہلے

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी आहे विवेकराज ठाकूर. कायदा हा फक्त पुस्तकांमध्ये किंवा कोर्टरूम पुरता मर्यादित नसतो, तर तो सामान्य नागरिकांच्या आयुष्याशी, निर्णयांशी, संघर्षांशी आणि न्यायप्रक्रियेशी थेट जोडलेला असतो. आणि न्याय संवादच्या माध्यमातून आपण कायद्याचं हे प्रॅक्टिकल वास्तव अनुभवी वकील आणि कायदेतज्ञांच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे माजी अध्यक्ष आणि मेंबर आदरणीय ॲडव्होकेट जयंत जायभावे सर, तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च अकॅडमी तळोजाचे ॲडिशनल प्रेसिडेंट म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवामार्फत स्टेट लेवल मेडिएशन अवेअरनेस प्रोग्राम आयोजित केला आहे. तसेच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरच्या गव्हर्निंग काउन्सिलवर, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबईच्या अकॅडमिक काउन्सिलवर आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्लीच्या लीगल एज्युकेशन कमिटीवरही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सर, न्याय संवादमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार. नमस्कार.
0: सर, वकिलीचं वास्तव आणि नव्या पिढीचं प्रॅक्टिकल लीगल ट्रेनिंग आपण बोललो,
1: फार महत्त्वाचं आहे.
0: अनेक वेळा लॉ कॉलेजमधलं शिक्षण आणि ऍक्च्युअल कोर्ट प्रॅक्टिस यामध्ये फार मोठं अंतर असल्याचं बोललं जातं.
1: बरोबर.
0: तुम्हाला हे वास्तव कितपत जाणवतं आणि यंग ॲडव्होकेट्सने सुरुवातीला सर्वात मोठा स्ट्रगल कुठे असतो असं तुम्हाला वाटतं?
1: आता बघा, या विषयावर जवळजवळ 25 वर्ष मी स्वतः पण काम करतोय.
0: अच्छा.
1: म्हणजे विधी शिक्षण जे आहे ना, ते महाविद्यालयांमध्ये जे दिलं जातं ते शिकवणारा प्राध्यापक असतो. पूर्वी काय असायचं आमच्या काळात की ते शिकवणारे प्राध्यापक पण असायचे आणि काही वकिली करणारे लोक पण तिथे येऊन आम्हाला शिकवायचे. आता झालेल्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे असं पार्ट टाइम कोणाला शिकवता येत नाही, त्याच्यामुळे फुल टाइम प्रोफेसर लागतो. मग तो जो फुल टाइम प्रोफेसर आहे तो शिकवण्याचं काम करतो.
0: राईट.
1: तो कोर्टात जाऊन वकिली करत नाही. मग त्याला ते शिकवण्यामधलं अकॅडमिक नॉलेज असतंच त्याचं. तो ते 45 मिनिटाचं त्याचं जे लेक्चर असेल ते बरोबर देतो. परंतु ते लेक्चर दिल्यानंतर शेवटी कायदा काय आहे, कायदा हा काही पुस्तकात लिहिलेले शब्द नाही आहेत. त्या शब्दांची अंमलबजावणी करण्याकरता त्याला जे प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे, ते प्रॅक्टिकल नॉलेज देण्याची अजून सगळ्या काही लॉ कॉलेजेसमध्ये व्यवस्था नाही आहे. तिथे असलं पाहिजे, मूट ट्रायल्स असल्या पाहिजे, मूट कोर्ट्स असली पाहिजेत, लीगल क्लिनिक असली पाहिजेत, हे सगळं अपेक्षित आहे. परंतु तेवढी अत्याधुनिक अशी काही सगळी विद्यालयं झालेली नाही आहेत. मग याला जर समजा काही सोल्युशन काढायचं असेल तर विधी शिक्षणाच्या कालामध्येच त्यांना प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ द लॉ, म्हणजे अकॅडमिक्स टू ॲप्लिकेशन. मेडिकल कॉलेजमध्ये काय होतं की इकडे तुम्हाला समजा ॲनॉटॉमी शिकवली तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन दाखवतात, बॉडी दाखवतात, ही बघा हे अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे.
0: राईट.
1: सो दॅट इज कनेक्टेड विथ देअर प्रॅक्टिकल नॉलेज. त्याच्यामुळे मेडिकल कॉलेजला हॉस्पिटल हे अटॅचच असावं लागतं, त्याच्याशिवाय मेडिकल कॉलेजची परवानगीच मिळत नाही.
0: राईट.
1: तसं विधी शिक्षणाला न्यायालयांमध्ये आणि कोर्ट कामकाजामध्ये कनेक्ट करायला हवं, आमचं सातत्याने प्रयत्न आहे. आपले इथे डॉक्टर MS गोसावी सर, जे दिवंगत आपले गोखले एज्युकेशनचे प्राचार्य होते, त्यांच्या मदतीनं आम्ही इथल्या कॉलेजेसमधले उपक्रम 20 वर्ष चालवले आणि प्रत्यक्ष खटले चालवण्याचे आम्ही स्पर्धा घेतल्या. म्हणजे 4-5 वर्षाच्या मुलांनी प्रत्यक्षपणे छोटे छोटे त्यांना प्रश्न देऊन त्यांनी खटले चालवावेत, त्यांनी सर तपास घ्यावेत, त्यांनी उलट तपास घ्यावेत, त्यांनी युक्तिवाद करावा, साक्षीदारांची तपासणी करावी, त्यांनी दावे लिहावेत, नोटिसा लिहाव्यात. हे प्रॅक्टिकल आहे. म्हणजे तुम्हाला एखादा कायदा समजला आणि तुम्हाला म्हटलं की लिहा आता जामिनाचा अर्ज, लिही तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे ना, नाही तर मग तो कायदा शिकून काय उपयोग नाही. हे जे काय आहे ते अकॅडमिक्स टू ॲप्लिकेशन याला आम्ही म्हणतो. हे कनेक्ट करणारी व्यवस्था अजूनही तितकी चांगलीशी नाही आहे, ती व्हायला पाहिजे. मी स्वतः लीगल एज्युकेशन कमिटीचा सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आमचा सातत्यानं असा प्रयत्न आहे की ह्या लॉ कॉलेजेसला कोर्ट आणि बारशी, म्हणजे प्रत्यक्ष काम करणारे जे वकील संघ आहेत, त्यांच्याशी कनेक्ट करता आलं पाहिजे. आमची जसं मेडिकल कॉलेजमधलं हॉस्पिटल हे त्याचं हॉस्पिटल आहे, तसं आमचं हॉस्पिटल काय आहे तर आमचं कोर्ट आणि बार रूम्स. तिथे त्यांना प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन कळेल, त्याचं दोघांचं कनेक्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि येत्या काळामध्ये तो उपक्रम यशस्वी होईल असं वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही जे ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर काढलेलं आहे त्याचा उद्देशच तो आहे की या पद्धतीचे ब्रिजिंग दोन इन्स्टिट्यूशनचं करावं आणि त्याकरता लोकांना, सगळ्या लॉ कॉलेजवाल्यांना बोलवायचं, बारवाल्यांना बोलवायचं, बेंच म्हणजे जजेसच्या संस्थांना बोलवून त्यांचं कसं एकत्रीकरण करता येईल हा प्रयत्न या संस्थेच्या व्यासपीठावर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0: अच्छा. सर, ह्या ट्रेनिंग सेंटरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऍडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर जे तळोजाला आहे, या सेंटरमध्ये नेमकं कोणत्या प्रकारचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जातं? म्हणजे कोड ड्राफ्टिंग?
1: नाही, आता आम्ही त्याला असं म्हटलेलं आहे, त्याला नाव दिलेलं आहे आम्ही बेसिक लीगल एज्युकेशन प्रोग्राम.
0: अच्छा.
1: एखाद्याने सनद घेतली आमच्याकडनं की त्यांनी सनद घेतल्यानंतर तिथे जाऊन 4 दिवसाचं त्यांनी प्रशिक्षण घेतलंच पाहिजे.
0: अच्छा.
1: म्हणजे त्याला तो कॉलेजमधनं घेतलेली जी डिग्री आहे त्या डिग्रीचा आता वापर कसा करायचा हे प्रशिक्षण त्याला इथे दिलं जाईल. म्हणजे तुला दिवाणी कोर्ट काम करायचं, नोटीस कशी द्यायची, दावा कसा लिहायचा, तो कुठे दाखल करायचा, त्याचं मूल्यांकन कसं करायचं, त्याला कोर्ट फी स्टॅम्प किती लावायच्या, त्याच्यामध्ये मागण्या कोणत्या करायच्या, त्या दाव्यासोबत कागदपत्र कोणती जोडायची, आणि मग ते सगळं करून कोर्टासमोर युक्तिवाद काय करायचा. युक्तिवाद काय करायचा याचा कायदा त्यांनी शिकलेला आहे, परंतु तो युक्तिवादापर्यंत जाण्यासाठीची जी प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे ती तिथे त्याला शिकवणार. त्या व्यतिरिक्त त्याला त्याच्या व्यवसायाची नीतिमत्ता काय, म्हणजे ज्याला आपण प्रोफेशनल इथिक्स म्हणतो, तू वकील म्हणून करतो काम म्हणजे तू काही कुठला धंदा नाही करत आहे तर तुझा पेशा आहे म्हणजे काय, तर तू न्यायाच्या प्रक्रियेतला एक मदतनीस आहेस. जसं न्यायाधीश बसलेला आहे तो लॉ ऑफिसर आहे, तसं तू पण एक लॉ ऑफिसर आहे. न्याय प्रक्रिया करून सत्यशोधन करण्याच्या व्यवस्थेमधला तू एक पाईक आहेस, आणि म्हणून त्याच्या डोक्यामध्ये तो विचार घातला पाहिजे. कारण तरुण पिढीला असं वाटतं की मी आता झालो व्यावसायिक झालो, उद्यापासून मला पैसे मिळाले पाहिजेत, तर ते मिळतीलच याची काही गॅरंटी नाही. त्याच्याकरता काही दिवस तुला थांबावं लागेल, काही दिवस तुला त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागेल. हो, मिळेल, काळाच्या ओघामध्ये काही दिवसांत तुला मिळेल, पण तू हा इतर याच्यासारखा व्यवसाय नाही की आज तू डिग्री घेतली आणि उद्या लगेच तुला पैसे मिळतील. तर इट्स अ प्रोसेस, आणि त्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण तिथे देणार. त्या व्यतिरिक्त काही कायद्याच्या महत्त्वाच्या विषयांचं संशोधन की आता ए बॉम मुलीला हिंदू कुटुंबातल्या मुलीला समान हिस्सा द्यायचा म्हणजे काय द्यायचा, त्याचा काय लेटेस्ट निकाल काय आला, त्या लेटेस्ट निकालाचा अर्थ काय होतो, तो एक 5-25 एक्सपर्ट लोक येतील, एकत्र बसतील, त्याच्यावर संशोधन करतील, त्याचा पेपर प्रसिद्ध करतील, अशा वेगवेगळ्या कायद्याच्या आणि वेगवेगळ्या अजून न्यायिक प्रक्रियामधल्या व्यवस्थेबद्दलच्या चर्चा करून त्याचं संशोधन करणे. असे दोन हेतून, प्रशिक्षण आणि संशोधन, अशा दोन हेतून ही संस्था यापुढे काम करेल.
0: अच्छा. सर, अनेक लॉ स्टुडंट्स आणि यंग ॲडव्होकेट्सला सुरुवातीला कोर्टरूम एन्व्हायरमेंट फार इंटिमिडेटिंग वाटतं.
1: बरोबर.
0: हे ट्रान्झिशन प्रॅक्टिकली कसं हँडल करावं?
1: प्रॅक्टिकली हँडल करण्याकरता चौथ्या वर्षापासूनच त्यांनी खरं म्हटलं तर कोर्टात जायला पाहिजे, बारूममध्ये बसायला पाहिजे. तो एकदम डिग्री घेऊन आला तर बऱ्याच वेळा लोकांना त्या प्रवेश आतमध्ये गेटमध्ये कोर्टाच्या यायला सुद्धा भीती वाटते. आणि विशेषतः ज्या भगिनी आहेत, मुली येत आहेत मोठ्या प्रमाणात, येतात 50% त्यांची पण आता भागीदारी आहे. 50% एनरोलमेंट मुलींचा आहे. आज 12,000 मुलं दरवर्षी आमच्याकडे वकील म्हणून नोंदणी करतात, त्याच्यातले निम्म्या मुली आहेत.
0: अच्छा.
1: आणि न्यायाधीशांच्या ज्या नेमणुका होतात, 100 न्यायनेमणुका आल्यात, त्याच्यामध्ये पण 50% जास्त मुली आहेत. तर मग मुलींना देखील त्यामध्ये तो थोडासा भीती असते, त्यासाठी त्यांनी आणि कॉलेजनी आणि स्थानिक वकील संघांनी एकत्रितपणे चौथ्या वर्षापासूनच या मुलांना आणावं असा आमचा पण प्रयत्न आहे. आम्ही अजून त्यांनी तो जास्त झाला पाहिजे, सगळीकडे झाला पाहिजे. चौथ्या वर्षातनं 5व्या वर्षातनं आले की ते 4-5व्या वर्षातनं त्या वातावरणाशी समरस होतील, आणि ते जेव्हा त्यांची डिग्री घेऊन येतील त्यानंतर त्यांचे 2-3 वर्ष वयाने जाणार. मग तर ते समरस होण्यात 1 वर्ष गेलं, मग काम शिकण्यामध्ये 1 वर्ष गेलं, मग ते कामामध्ये तुम्हाला कोणते आशील येण्यामध्ये 1 वर्ष गेलं, मग 3 वर्षात तुम्ही कंटाळले निघून गेले तर करणार काय.
0: बरोबर.
1: म्हणून पहिले हे जे 2 वर्ष विधी शिक्षणातलेच आहेत तेच इथे प्रॅक्टिकलमध्ये त्यांना तिथे आलं पाहिजे, तिथे ते बसले पाहिजेत, ते त्याच्याशी ॲक्वेंटेड झाले पाहिजे. हा प्रयत्न चालू आहे आणि तो अधिक प्रभावी झाला पाहिजे.
0: बरोबर. सर, आजच्या काळात एक चांगला ॲडव्होकेट होण्यासाठी फक्त कायद्याचं नॉलेज पुरेसे आहे का, आणि कम्युनिकेशन स्किल्स किंवा म्हणूया एथिक्स, पेशन्स, टेम्परामेंट किंवा अजून काही स्किल सेट किती महत्वाचे आहेत याबद्दल?
1: सगळ्यात महत्वाचं वकील होण्याचा जो काही स्किल म्हणाल किंवा रिक्वायरमेंट म्हणाल, तर त्याला समाज समजला पाहिजे, समाजाची दुःख समजली पाहिजेत. कारण वकील डॉक्टराकडे आपण जातो, मला आजार येतो, तो तुमची नाडी पाहतो किंवा स्टेटोस्कोप लावतो, तुमची तपासणी करतो. तसं वकिलाकडे जो माणूस येतो ना, तो काहीतरी समाजाचे दुःख घेऊन असतो, कोणीतरी त्याच्यावर अन्याय केलेला असतो. मग तो अन्याय करणारा माणूस कोण आहे, अन्याय झालेला माणूस कोण आहे, तो समाजातल्या कोणत्या स्तरातनं आलेला आहे, त्या प्रत्येकाची दुःख वेगळी आहेत.
0: बरोबर.
1: तो उच्च स्तरातनं आलेला आहे त्याचं दुःख वेगळं आहे, एखादा कोणीतरी एखाद्या कनिष्ठ स्तरातनं आलेला आहे त्याचं दुःख वेगळं आहे. त्यामुळे हे सगळं समजण्यासाठी त्याला मूळतः समाज समजला पाहिजे, आणि समाज समजल्याशिवाय तुम्ही यशस्वी वकील होऊ शकत नाही. तुम्हाला कोणाला तरी प्रश्न विचारावे लागतात उलट तपासात, कोणाची साक्ष घ्यावी लागते, तर तो माणूस कोण आहे, तू काय बोलेल, तू कशा पद्धतीची भाषा वापरतोय, त्याचं कोणतं संस्कृती आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला त्याच्याकडे बघावं लागतं. केवळ अच्या ठिकाणी ब व्यक्ती आला म्हणजे सगळा फॉर्म्युला सेम असं नाही, अच्या ठिकाणी ब व्यक्ती आला का फॉर्म्युला बदलतो. त्याच्यामुळे या गोष्टीसाठी त्याला त्या सगळ्या समाजाचं ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. तो सेन्सिटिव्ह असणं गरजेचं आहे, संवेदनशील असणं गरजेचं आहे. त्याला सत्याच्या प्रती आस असली पाहिजे की आपण सत्यशोधन प्रक्रियेतला एक भाग आहोत, आणि मीच जर काहीतरी खोटं तयार करायला लागलो, खोटं खैसई कर, खोटं दस्त कर, खोटं काय कर, तर ते कुठेतरी गडबड होणार आहे त्याच्यामध्ये.
0: बरोबर.
1: या सगळ्या क्वालिटीजमधनं माणूस ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस तो विधी शिक्षणामध्ये यशस्वी होतो, विधी शिक्षणातनं तो वकिलीत आला यशस्वी होतो, वकिलातनं तो न्यायाधीश झाला तो यशस्वी होतो. आणि जर हे नसेल तर तो किती विद्वान असला, त्याला किती मार्क्स असले, तरी तो यशस्वी होत नाही, हा आमचा अनुभव आहे.
0: सर, अनेक तरुण वकील सुरुवातीच्या काळात कॉन्फिडन्स किंवा डिरेक्शन लेस होऊन जातात, त्यांना तुम्ही काय प्रॅक्टिकल ॲडवाईस द्याल?
1: प्रॅक्टिकल ॲडवाईस तर त्यांनी निश्चितपणे चांगल्या वकिलाच्या मार्गदर्शनाकडे सुरुवातीचा काही काळ घालवला पाहिजे. वर्ष दोन वर्ष एखाद्या चांगल्या सिनियरच्या हाती त्यांनी काम केलं पाहिजे. समजा ते शक्य नसेल, कारण संख्या खूप आजकाल जास्त येते, तर नेसेसरी नाही की त्यांच्या हाताखालीच तुम्ही काम कराल. चांगले वकील काम करतायत, चालवतायत, तुम्ही तिथे बसलं पाहिजे. ते कशा पद्धतीने कोर्टाशी बोलतायत, ते कशा पद्धतीने कायद्याचा विषय मांडतायत, ते उलट तपासामध्ये कोणते प्रश्न विचारतायत, याचं ऑब्झर्वेशन तुम्ही केलं पाहिजे.
0: राईट.
1: तुम्हाला संधी आहे, आजच्या काळामध्ये सगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून खूप मटेरियल उपलब्ध आहे, लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्यानं देतायत, चर्चा करतायत, प्रत्यक्षपणे सेमिनार होतात. आम्ही दरवर्षी आता कंटिन्युअस लीगल एज्युकेशन प्रोग्रामचे अनेक प्रोग्राम बार काउन्सिलच्या व्यासपीठावर करतो, आणि तरुणांनी त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. येतात तरुण, मोठ्या संख्येने येतात, सगळ्यांनी गेलं पाहिजे. या पद्धतीनं ज्यावेळेस तो त्या व्यवसायाचे पैलू समजून घेईल, त्यावेळेस तो खऱ्या अर्थानं पुढे काहीतरी त्याच्यातला समजदार वकील होईल. आणि ते करणं त्यांनी फार महत्त्वाचं आहे, आणि ते तर आवश्यक आहे, म्हणजे ते झाल्याशिवाय त्याला ते समजू शकत नाही.
0: राईट. सर, मी तेच विचारणार होतो की कोर्टरूम प्रॅक्टिसमध्ये ॲक्च्युअल लर्निंग जास्त कुठे होतं, ऑब्झर्वेशनमधून, ड्राफ्टिंगमधून की डायरेक्ट कोर्ट एक्सपोजरमधून?
1: नाही, पहिलं तर ऑब्झर्वेशन आहे, आणि मग स्वतः तुम्ही स्वतः काम केलं पाहिजे. कोर्टासमोर उभं राहून तुम्ही सांगितलं पाहिजे, पहिल्यांदा माझे या प्रकरणामध्ये मला मुदत द्या. एवढं जरी म्हणायचं असलं तर लोकांची थरथकाप होते. मग पुढे तुमच्या हक्क अधिकारांबद्दल बोलायचं, मग कायद्याचा युक्तिवाद करायचा, हा पुढचा भाग झाला. त्याच्यामुळं पहिल्यांदा तुम्ही ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्वेशन प्रमाणे तुम्ही तुमचे पुस्तकं वाचून त्यामधला तुमचा राईट ट्रॅक काय आहे, काय ड्राफ्टिंग करायचं आहे, काय लिहायचं आहे, ते समजून घ्या. त्याला तुम्हाला उपलब्ध खूप साहित्य आता चॅट जीपीटीचा जमाना आलेला आहे. चॅट जीपीटीचा जमान्याच्या मध्ये तसंच वापर आणि गैरवापर.
0: बरोबर.
1: तर योग्य कुठला पद्धतीचे सॉफ्टवेअर आहे की जे लीगल आहे ते आपल्याला चुकीची माहिती देणार नाही, कारण आता असं अनेक प्रकरण झाली की चॅट जीपीटीनेच रॉंग सायटेशन दिले आणि रॉंग सायटेशनवर पिटिशन झाले, आणि मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं की या वकिलांची सनदच काढा. अशा प्रकारच्या अनेक आता केसेस घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण कोणतं साहित्य वापरतोय, कोणतं सॉफ्टवेअर वापरतोय, ते सगळं वापरून आपण आपलं योग्य ते ड्राफ्टिंग, आपलं योग्य ते म्हणणं केलं पाहिजे. आणि पुस्तक हे अनिवार्य आहेत असं मला ते वाटतं. म्हणजे बेसिक ऍक्ट जो आहे त्याला आम्ही बेअर ऍक्ट म्हणतो, तो बेअर ऍक्ट वाचलाच पाहिजे की या प्रकरणामध्ये मला कोणता सेक्शन लागतो, त्या सेक्शनचा काय अर्थ आहे, त्याचे लेटर्स काय आहेत, हे त्यांनी वाचलंच पाहिजे, आणि मग बाकीचं संशोधन केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की या पद्धतीने जर त्यांनी वापर केला तर त्याला काही अडचण येण्याचं कारण नाही.
0: सर, आजच्या काळामध्ये कोर्टरूम प्रोफेशनलिझम आणि ऍडव्होकेट एथिक्स याकडे कसं पाहायला हवं?
1: खूप सिरियसली पाहायला हवं. न्यायाधीश हे वाद करायचं ठिकाण नाही आहे. नाशिकचं बोलायचं झालं तर आपल्याकडे 5,000 वकील आहेत जिल्हा न्यायालयात. न्यायाधीश किती आहेत? 40-50 आहेत. आता 40 न्यायाधीश विरुद्ध 5,000 ही लढाई होऊ शकत नाही. तो तिथे बसलेला आहे, तो त्या संपूर्ण खटल्याचा दिग्दर्शक म्हणून तिथे बसलेला आहे न्यायाधीश. त्याच्याकडे सगळ्या पावर आहेत. तुम्ही त्याच्याकडे रिक्वेस्टनं म्हणणं मांडायचं आहे. यू शूड बी व्हेरी सबमिसिव्ह, यू शूड बी मेंटेनिंग द डेकोरम, तुमचा ड्रेस चांगला व्यवस्थित पाहिजे. का? तर तुम्ही प्रोफेशनल वाटला पाहिजे. तुम्ही तिथे लोकांना बोलताना कोर्टाची भाषा ही सबमिसिव्ह वापरली पाहिजे, कारण तुम्ही एका व्यक्तीशी बोलत नाही आहात, तुम्ही त्या व्यक्तीच्या खुर्चीशी बोलतात.
0: बरोबर.
1: ती खुर्ची न्यायाची खुर्ची आहे. आणि मग या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्ही सगळं करतात त्यावेळेस लोकांचा पण विश्वास वाटतो ना. तुम्ही एखाद्या भांडणाच्या स्वरूपामध्ये न्यायाधीशाशी बोलला तर बा आता या आपल्या वकिलाचं न्यायाधीशाशी भांडण झालं तर मग आपल्याला न्याय कसा मिळेल ही शंका तुमच्या पक्षकाराच्या मनात येणार का नाही येणार.
0: बरोबर.
1: त्यामुळं तुम्ही सबमिसिव्ह असलं पाहिजे. जे काय तुमचं म्हणणं माहिती आहे ते कायद्याच्या कक्षेत तुम्ही मांडलं पाहिजे आणि त्याच्यातनं जो निर्णय येईल तो तुम्हाला पटला तर ठीक आहे, नाही पटला तर तुम्हाला अपिलाची तरतूद आहे. आणि हे सगळं करताना साध्या भाषेमध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हाला जुने वकील म्हणायचे पक्षकार अंगात घुमू देऊ नका. तुम्ही पक्षकाराचे वकील आहात, तुम्ही त्यांनी दिलेली माहिती कायद्याच्या चाळणीतनं गाळून जी कायदेशीर माहिती आहे ती कोर्टासमोर ठेवायचं काम तुमचं आहे. तो काय म्हणतो ते सगळं मांडणं तुमचं काम नाही आहे, त्याचा समाधान करणं हे तुमचं काम नाही आहे. त्याचं समाधान इथपर्यंतच केलं पाहिजे का बाबा हे तुझ्या याच्यातनं हे एवढं सत्य होऊ शकतं कायद्याने एवढं नाही होऊ शकत हे तुम्हाला स्पष्ट त्याला सांगितलं पाहिजे. नसलेल्या गोष्टीचं ओव्हर प्रॉमिसिंग करता कामाने, जो ओव्हर प्रॉमिसिंग करतो ती बाब त्याला कायद्यांमुळे मिळत नाही, ती नाही मिळाली की तो पक्षकार त्याच्याविरुद्ध नाराज होतो आणि मग एकमेकांमध्ये तक्रारी सुरू होतात. हा प्रोफेशनलिझम आहे. आय एम हिअर ॲज अ असिस्टंट टू द जज ॲज अ लॉ ऑफिसर. मी जजचा प्रतिस्पर्धी नाही आहे.
0: बरोबर.
1: मी न्यायाधीश जो आहे त्यांनी न्याय करण्याकरता त्याला मदत करण्याकरता असिस्टिंग फॉर अ जस्टिस, माझा रोल काय टू असिस्ट फॉर अ जस्टिस. जेवढं गरजेचं आहे तेवढं ती मी दिलं पाहिजे. जेवढं त्याच्यातनं कोर्टाला वाटेल तेवढं कोर्ट घेईल, न्याय करेल. त्यांनी केलेला न्याय तुम्हाला पटला ठीक आहे, नाही पटला अपील करा. हा प्रोफेशनलिझम थोडासा कमी होताना दिसतोय. त्याचे कारण आजच्या काळातला कॉम्पिटिशन असेल, प्रत्येकाला असं वाटतं की आलेला पक्षकार माझ्याकडनं जाऊ नये मलाच यश मिळावं. हे जरी खरं असलं तरी प्रोफेशनलिझम म्हणून जी जबाबदारी आहे ती जबाबदारी प्रकरण समजून घेतली पाहिजे. हळूहळू थोडासा मॅच्युरिटी येते तसं तसं लोकांना आपाप हे कळायला लागतं आणि त्या पद्धतीने वागतात. अगदी तरुण जो असतो तो थोडासा उत्साही असतो, त्यामुळे त्याचा सिनियर असेल किंवा सिनियर जरी नसला तर उद्या बारचे जे पदाधिकारी असतात बारमधले जे सिनियर वकील असतात त्यांचं काम आहे की बाबा त्याला समजून सांगणं. आम्हाला अनेक वेळा सिनियर वकिलांनी समजून सांगितलं की असं नाही बोलायचं, हे असं बोलायचं, इतकं जोरात नाही बोलायचं, हळू बोलायचं, पक्षकाराचीच सगळी बाजू बरोबर असते असं नाही लावून धरायचं. एवढं आपल्याला पटते त्यांनी दिलेली माहिती ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जे पटते कायद्याच्या कक्षेत तुम्हाला जे वाटते तेवढं मांडा
0: मांडायचं.
1: हा प्रोफेशनलिझम आहे.
0: सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमधून आजच्या लीगल प्रोफेशनने सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट शिकली पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
1: लोकशाहीचीच मला वाटतं संकल्पना मूळतः बाबासाहेबांनी सांगितली ती आपण शिकली पाहिजे. शेवटी आपण न्यायव्यवस्था असेल किंवा कुठलीही व्यवस्था असेल, उद्या न्यायाधीश असतील किंवा अजून कोणी कलेक्टर असतील, कार्यपालिका असेल, कायदा मंडळ असेल किंवा अजून हे न्यायपालिका असेल, या सगळ्यांचं लोकशाहीकरण झालं पाहिजे. दे मस्ट बी डेमोक्रटाइज्ड. मग ती लोकशाहीची संकल्पना जी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सांगितली ती काय सांगितली आहे त्याचा विचार ठेवला पाहिजे. आपण लोकशाही म्हटली की नेहमी म्हणतो की मेजॉरिटी, मेजॉरिटी प्रिवेल्स, मेजॉरिटीचं काय म्हणणं आहे, मायनॉरिटी मायनॉरिटी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 डिसेंबर 1946 जे संविधान सभेसमोर भाषण करून लोकशाही आणि कायदा काय याचं जे विश्लेषण केलेलं आहे त्यात ते असं म्हणतात की लोकशाही म्हणजे बहुमत नाही, लोकशाही म्हणजे अल्पमताचा आदर करणारं बहुमत, ही त्यांनी व्याख्या सांगितली. आणि त्यामुळं त्या आधारे लोकशाही आधारलेली आहे, त्या आधारेच कायदे निर्माण होतात. कायदे निर्माण करताना बहुमताच्या आधारे कायदे जरी झाले तरी अल्पमताने दिलेल्या सूचना त्याच्यात येत असतात.
0: बरोबर.
1: आणि मग कायद्याची जेव्हा अंमलबजावणी तुम्ही करता ती करताना बाबासाहेबांनी सांगितलंय की सत्य शोधन हे आपलं धर्म असला पाहिजे. कारण की सत्य शोधन

0: हे आपलं धर्म असला पाहिजे. कारण तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा जर लोगो तुम्ही काढून बघितला तर तो लोगो मध्ये खाली एक वाक्य लिहिलेलं आहे, ते वाक्य आहे यतो धर्मस्त ततो जय. हा सुप्रीम कोर्टाचा आजचा आपला लोगो आहे, म्हणजे सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च न्यायालय. मग त्याचा अर्थ काय? यतो धर्मस्त ततो जय हा म्हणजे धर्माचा विजय हो. अधर्म म्हणजे काय? हेच आहे, त्याचा इतिहासच असा आहे की दुर्योधन महायुद्धाच्या आधी गांधारी मातेचा आशीर्वाद घ्यायला जातो.
1: अच्छा.
0: तो आशीर्वाद घेताना त्याला एक आई, 100 मुलांचा आपला नेता तर महायुद्धाला चाललेला आहे, आणि महायुद्धाला चालल्यानंतर कुठली आई जिला संपूर्णपणे मुलांची आत्मीयता आहे ती काय आशीर्वाद देईल? की विजयी भव, की तुला खूप आयुष्य लाभो, तू विजयी हो. गांधारी मातेनं तो आशीर्वाद नाही दिलेला दुर्योधनाला, तिने आशीर्वाद दिलेला यतो धर्मस्त ततो जय हा, ज्याच्या बाजूनं धर्म असेल त्याचा विजय हो. आणि धर्म म्हणजे सत्य, धर्म म्हणजे आणि हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म ही धर्माची संकल्पना नाही आहे. संकल्पना ही आहे की सत्याचा विजय हो. आणि मग सगळा विचार झाला धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये यतो धर्मस्त ततो जय हा हे ब्रीदवाक्य का आलं सुप्रीम कोर्टाचं? ते काही कुठल्या धर्माचं प्रतीक नाही आहे, ते कुठल्या किंवा महाभारताचं प्रतीक नाही आहे, ते याचं प्रतीक आहे की जर एक आई युद्धाला जाणाऱ्या आपल्या मुलाला हे सांगते की सत्याचा विजय हो, तर तुम्ही न्यायाधीश आणि वकील आहात, तुम्ही तर त्रस्त आहात. तिथे आत्मीयता असणारी आई जर असा आशीर्वाद देते तर त्या तत्वानंच तुम्ही सत्याचा विजय केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी जो काही आहे, वकील असेल, न्यायाधीश असेल, त्या सगळ्यांची जबाबदारी काय की याच्यामधलं सत्य काय. आणि म्हणून न्यायालयांच्या मागे कधी कधी तुम्ही हे बघता ना, सत्यमेव जयते हे जे वाक्य असतं ते त्याचं प्रतीक आहे. आणि त्या सगळ्या गोष्टीचा भान ठेवलं पाहिजे. आता आपण काही सत्ययुगामध्ये नाही आहोत, आपण आजच्या कमर्शियल युगामध्ये आहोत. मग तुम्ही म्हणाल की मी माझ्या पक्षकारांनी खून केला तर मी काय न्यायाधीशाला सांगायचं का की माझ्या पक्षकारांनी खून केलाय आणि त्याला फासावर द्या, मग माझं काम काय? त्याचे काही प्रोटोकॉल आहेत, त्याला त्याच्या सगळ्या घटनांमध्ये जे डिफेन्सेस अवेलेबल असतील ते डिफेन्सेस मांडणं हे माझं काम आहे. परंतु त्याचे कुठले तरी खोटे पुरावे नाही मी केले पाहिजेत, ते असलेले उपलब्ध पुरावे दडपले नाही पाहिजे. मग सिव्हिल लिटिगेशन असेल तर सिव्हिल लिटिगेशनमध्ये माझ्या पक्षकारांनी मागे कुठला तरी एखादा निर्णय घेतलेला आहे तर तो मी सप्रेस नाही केला पाहिजे. मी जे काही मला उपलब्ध माहिती आहे ती कोर्टासमोर टाकली पाहिजे, त्याचं एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे, माझ्या वकिलीच्या स्किल्सचा वापर करून योग्य विश्लेषण त्याचं असं केलं पाहिजे की माझ्या अशिलाकडे याचा निकाल कसा येईल.
1: राईट.
0: हा मी एक प्रयत्न केला पाहिजे पण मी सप्रेस नाही केलं पाहिजे. हे जर तुम्ही केलं तर मग यू आर आउट ऑफ द पिक्चर, आणि एक सिम्पल सप्रेशनमध्ये सुद्धा तुमची केस संपुष्टात येऊ शकते.
1: राईट.
0: या सगळ्या गोष्टीचा आधार जो आहे तो हे सत्यमेव जयते हा आहे.
1: सगळा सर शेवटचा प्रश्न, जर एखाद्या लॉ स्टुडंटने वकिली क्षेत्रामध्ये येताना तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील तर त्या कोणत्या?
0: तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील तर त्या म्हणजे मेहनत, मेहनत आणि मेहनत. तुम्ही यू मस्ट वर्क व्हेरी हार्ड, व्हेरी हार्ड अँड व्हेरी हार्ड. हार्ड वर्क इज ऑनली द की ऑफ अ सक्सेस. अँड ऑफकोर्स बी ऑनेस्ट टू युअर कॉन्शियस, स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहा आणि त्या प्रामाणिकपणाच्या आधारावर तुम्ही मेहनत मेहनत मेहनत करून आपलं काम पुढे न्या, त्याच्यावर तो यशस्वी होईल. तो प्रामाणिक आहे आणि तो मेहनत करतोय, बस या दोन गोष्टीवर तो यशस्वी होईल.
1: सर आजच्या अत्यंत मार्गदर्शक, प्रॅक्टिकल आणि विचार प्रवर्तक चर्चेसाठी तुमचे मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: आजच्या चर्चेमधून सामान्य नागरिक, लॉ स्टुडंट्स आणि लीगल प्रोफेशनल्स मध्ये येणाऱ्या नव्या पिढीला निश्चितच अनेक महत्वाच्या गोष्टी समजायला मदत होईल. आपण ऐकत होतात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी विवेकराज ठाकूर. कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं गीत, समीर यांची गीतरचना. ऐकूया दीवाना मुझसा नही या चित्रपटामधले, आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी 7:00 ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक

0: रेडिओ विश्वास
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्त.

0: बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या

0: आई, मी मयुरी कुलकर्णी. काय, आपण घरातल्या सगळ्यांच्या तब्येतीची किती काळजी घेतो ना स्त्रिया, पण आपल्या तब्येतीची काळजी कोण घेणार? ती आपणच घ्यायला हवी. आणि त्यासाठी दिनांक 27 जून रोजी रेडिओ विश्वासनी चालू आनंदे हा एक छान कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना भेटायचं आहे फ्रावशी टाउन अकॅडमीमध्ये 7 वाजता. तिथे आपल्याला चालायचं तर आहेच, पण त्याच्यानंतर एका तज्ज्ञ डॉक्टरांचं लेक्चरसुद्धा ऐकायचं आहे. मग काय, मस्तपैकी नाश्ता करायचा सगळ्यांनी आणि मिळालेले छान छान गिफ्ट्स घेऊन घरी जायचे. पण त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर 20 तारखेच्या आत आपण रजिस्टर करा आणि भेटूया सगळ्याजणी. बाय बाय.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?

0: गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
0: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
0: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
0: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

忙的海鸟啊，三个买猪八还什么？

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू. नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द. ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय. लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा. सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
2: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीस पत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत. असं आहे आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी सरांनी खूपच छान माहिती सांगितली. आपल्याला तर माहितीच आहे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिक मध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

सूर विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूर विश्वास मंडळी यावेळी सूर विश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात सूर गोखले यांच्या सुश्राव्य शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत चैतन्य पवार तबल्यासाठी, तर प्रसाद गोखले संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. कार्यक्रमाची संकल्पना आहे विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा जरूर या आणि या सुरेल मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: स्वरसंध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वरसंध्या या कार्यक्रमात। सादरकर्त्या राधिका जोशी। ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
3: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
2: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जन

0: आई, मी मयुरी कुलकर्णी. काय, आपण घरातल्या सगळ्यांच्या तब्येतीची किती काळजी घेतो ना स्त्रिया, पण आपल्या तब्येतीची काळजी कोण घेणार? ती आपणच घ्यायला हवी. आणि त्यासाठी दिनांक 27 जून रोजी रेडिओ विश्वासनी चालू आनंदे हा एक छान कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना भेटायचं आहे फ्रावशी टाउन अकॅडमीमध्ये 7 वाजता. तिथे आपल्याला चालायचं तर आहेच, पण त्याच्यानंतर एका तज्ज्ञ डॉक्टरांचं लेक्चरसुद्धा ऐकायचं आहे. मग काय, मस्तपैकी नाश्ता करायचा सगळ्यांनी आणि मिळालेले छान छान गिफ्ट्स घेऊन घरी जायचे. पण त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर 20 तारखेच्या आत आपण रजिस्टर करा आणि भेटूया सगळ्याजणी. बाय बाय.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 88.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: श्रोते हो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। संध्याकाळचे 7 वाजलेत, रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, रात्री 8 गीत प्रतिमा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 9:30 याद किया दिल ने कहा हो तुम, तर रात्री 10 माझी कविता या दोन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण, रात्री 11:30 ते पहाटे 4 हिंदी चित्रपट संगीत, पहाटे 4 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत, 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार, संवादक दत्ता सरदेशमुख, 6:10 भक्तिसंगीत, 6:30 दासबोधाचं निरूपण, सादरकर्ते पद्माकर देशपांडे, 6:35 प्रभात विश्व, संवादक ऋषिकेश आयाचित, 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल। श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 76। जय जय

श्रीराम। श्रोते हो, सध्या घोर कलियुग सुरू आहे। नव्हे कर्म ना धर्म ना योग काही, नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही, या दोन चरणातच कलियुगाचे वर्णन आले आहे। अगदी कितीही इच्छा असली तरीही यथासांग कर्म घडत नाही। कर्माची जेवढी अंगे आहेत ती सांभाळून कर्म करणे त्याला यथासांग कर्म असे म्हणतात बरं का। उदाहरणार्थ वेदात सांगितल्याप्रमाणे वेदोक्त, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे शास्त्रोक्त आणि पुराणात दिलेले आहेत त्याप्रमाणे एखादे व्रत, पूजा, यज्ञ सांगितलेल्या सर्व विधीनुसार नियमानुसार पूर्ण करणे शक्य होत नाही। सत्यनारायण करायचं आहे मग त्याची पूर्वसिद्धता करावी लागते। जसं की घर स्वच्छ करूया, दाराला तोरण लावूया, मग योग्य मुहूर्त, योग्य तिथी आणि शुभ काळात पूजा। पूजा साहित्य शास्त्रात सांगितल्याप्रमाणे शुद्ध असणे, जसं की विड्याची पाने, पंचामृत, प्रसाद, या सर्व गोष्टी अत्यंत शुद्ध आणि पवित्र हव्यात। मग संकल्प सोडणे, मंत्रोच्चार, कथा, आरती, उत्तर पूजा आणि शेवटी प्रसाद वाटप, या गोष्टी शास्त्रात सांगितल्या आहेत तशाच्या तशा पूर्ण होऊ शकत नाहीत। ही कलियुगाची मर्यादा आहे। कधी कधी वेळेअभावी योग्य मुहूर्त घेतला जात नाही, मनुष्यबळाअभावी काही व्रते, उद्यापने धर्माच्या आज्ञेनुसार करणे शक्य होत नाही। कर्माची ही जेवढी अंगे आहेत ती काही कारणांमुळे पूर्ण करता येत नाहीत। विहित भोग भोगणे, त्यागपूर्वक

करणे हा सात्विक मार्ग सध्या सर्वात जास्त उपयुक्त आहे. त्यातही प्रभातकाळी हे घडावे, अर्थात जीवनाच्या सुरुवातीच्या काळात हे घडावे. बघा, प्रल्हादाने अतिशय लहान वयात भक्ती केली आहे. ध्रुव बाळाला 5व्या वर्षीच भक्ती करण्याची बुद्धी झाली आहे. अशा प्रभातकाळी जर आपल्याला नामाची, नामस्मरणाची सवय लागली तर आपले पुढील आयुष्य अत्यंत यशस्वी होते. नामावर विश्वास ठेवावा. नामात काय अर्थ आहे, नामाने काय साध्य होणार आहे असे विचार न करता नामानेच सगळे मिळणार आहे, नाम हेच सर्वश्रेष्ठ आहे असा दृढ विश्वास ठेवून नामस्मरण करीत जावे. कलियुगात हे साधन सर्वश्रेष्ठ आहे. बघा, नवविधा भक्ती ही आहेत. नवविधा भक्ती प्रभावी साधन आहेत, परंतु सध्याच्या काळात नवविधा भक्ती कशा कमी झाल्या आहेत बघा. श्रवण भक्ती ही आळसाने कमी झाली आहे. पूर्वीच्या काळी कथा ऐकण्यासाठी मंडळी आतुर असत आणि त्यामुळे त्या कथांचा, कीर्तनांचा, प्रवचनांचा आनंद त्यांना मिळत असे आणि त्यांची प्रकृती उत्तम राहत असे. परंतु आता मात्र हे ऐकणे संपले आणि स्ट्रेस आणि टेन्शन वाढले. कीर्तन भक्ती का कमी झाली, तर लोभामुळे कमी झाली. स्मरण भक्ती का कमी झाली, तर माणसे विषयासक्त बनली. थोडासा तरी विसर पडावा त्या विषयाचा, पण तसे होत नाही. अर्चन भक्ती, हल्ली देवाचे पूजन होण्यापेक्षा देहाचे पूजन होऊ लागले. गोळ्या, औषधे, मग त्या देहाला पोषक गोष्टी पुढे आल्या. पादसेवन भक्ती ही देहबुद्धीने संपली. वंदन भक्ती, वयाने, कर्माने श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्तींना नमस्कार करावा. परंतु आजकाल अहंकारामुळे नमस्कार, वंदन करण्याची प्रवृत्ती कमी झाली. कलियुगाचा प्रभाव बघा. देह हाच सर्व काही असे समज असणारा हा काळ आहे. देह चांगला असावा असे वाटते, पण देहबुद्धी सोडावी असे मात्र वाटत नाही. त्रिविध ताप वाढलेले आहेत आणि औषधे, इंजेक्शने यांचे प्रमाण वाढले आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे. कलियुगामध्ये नामस्मरण हे सर्वात उपयुक्त आणि श्रेष्ठ साधन म्हटले आहे. श्रोते हो, समर्थांचे थोरले बंधू श्रेष्ठ गंगाधर स्वामी त्यांच्या भक्तिरहस्य ग्रंथात सांगतात, कलौ कर्म धर्मादी सकळ, परमेश्वर स्मरणे विण विकळ, जीविकाची अधर्माचे मूळ, तद्रूप सर्व ही आचार. यासाठी सकळही तपे तेणे केली, सांग विधीपूर्वक त्यासीच फळली, ज्याचे वाचे विश्वासी आली नाम हरिहराचे. श्रोते हो, परमेश्वर स्मरण नसेल तर कोणतेही कर्म पूर्णत्वास जात नाही. तेव्हा आता तरी नामाची कास धरून नामस्मरणाचा जोर वाढवूया, नाही का? जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळ

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम। आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद। याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ। एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी। हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता। ठिकाण आहे फ्रावशी टाउन अकॅडमी मैदान। प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना। तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा। नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026। अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 898।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक. रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

श्रुते हो नमस्कार। तितली कही मैं चली आकाश। मित्रांनो, आज 14 जून आणि तोही 14 जूनच होता ज्या दिवशी लढीवाळ आवाजाची ही नाजूक तितली निघून गेली आकाशात। होय, शारदा राजन अय्यंगार आज त्यांना जाऊन 3 वर्ष झालीत, पण अजूनही कुठून तरी तो लाडी एक आवाज हळूच येईल आणि सांगेल काय, ले जा ले जा ले जा मेरा दिल ले जा।

तर मंडळी, आज पुन्हा गीत प्रतिमा, पुन्हा रविवार, रेडिओ विश्वास आणि मी रामचंद्र कुलकर्णी आज घेऊन आले तुमच्यासाठी एक खास पेशकश, एक आवाज जरासा बालिश, जरासा चाइल्ड लाईक, शारदा. शारदांचा जन्म चेन्नईच्या म्हणजे पूर्वाश्रमीच्या मद्रासच्या एका ब्राह्मण अय्यंगार कुटुंबात त्या जन्मल्या. घरात वातावरण कर्मठच होतं, नो रेडिओ, नो सॉंग्स, आणि शारदांना तर गायची मोठीच आवड. पण म्हणतात ना, होनी तो होके रहे. शारदा म्हणत आएगा कौन यहां, कारण तेव्हा त्या लाईमलाईट मध्ये नव्हत्या, अहो त्या गुमनाम होत्या, गुमनाम.

0: जाता हूँ, तुम इंतजार करना, जाना नहीं, समझी ना। सुन सुन सुन रे बलम, दिल तुझको पुकार।
1: मागे एक काळ असा होता की जिथं संगीतकार शंकर जयकिशन आहेत ना, तिथं शारदा आहे, त्यांचा आवाज आहे। विशेषतः शंकर यांनी शारदाचा आवाज शेप केला, त्यावर मेहनत घेतली। वैजयंतीमाला,

मित्रांनो, शारदाचे ड्युएट सुद्धा सुंदर होते, छान होते. विशेषतः रफी साहेबांसोबत ती थोडी जास्त आहेत, सगळीच गोड आहेत. पण गीत प्रतिमेना आपल्यासाठी निवडले हे आज हटके ड्युएट. जिगर का दर्द बढता ही जा रहा है, बढता ही जा रहा है. फिल्म स्ट्रीट सिंगर.

1960s आणि 70s हा शारदाच्या करिअरचा सुवर्ण काळ. खरं तर मंगेशकर भगिनी असताना गाणं हीच मोठी गोष्ट होती त्या काळी. पण शारदा गायल्या आणि छान गाणी दिली त्यांनी आपल्या सगळ्यांना. शारदा म्हटलं की तितली उडी हे आठवतंच हटकून. पण याच तितलीनं एक इतिहास रचला बरं का मित्रांनो. तितली उडी हा शारदाचा पहिला मोठा ब्रेक. खूप गाजलं हे गाणं. एवढं गाजलं की रफी साहेबांच्या बहारो फुल वरसावला चक्क टक्कर दिली या तितलीनं. काय झालं आता काय करायचं. फिल्मफेअरचं बेस्ट प्लेबॅक सिंगरचं वेगळं अवॉर्ड फिमेल सिंगरसाठी देऊ लागलं. ते त्याच वर्षापासून आणि ते शारदामुळं. फर्स्ट फिल्मफेअर अवॉर्ड फॉर फिमेल सिंगर या पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या शारदा. अशी ही तितली. अरे अरे उडाली किती ही सगळं सांगेपर्यंत. उडाली

शारदा यांचा आवाज टिपिकल होता, डिट्टी ओ डिट्टी असं म्हणत त्याला. तरीही छोट्या परिघातही त्यांनी छान गाणी गायली, त्यांचं नाव झालं. तसं गायिका म्हणून तसं म्युझिक डायरेक्टर म्हणूनही होय, त्यांनी काही चित्रपटांचं संगीतही केलं. माँ बहन और बीबी हा त्यापैकीच एक. या चित्रपटामध्ये एक टँडम सॉन्ग आहे, म्हणजे अच्छा ही हुआ दिल टूट गया, हे गाणं स्वतः शारदा आणि रफी साहेबांनी वेगवेगळं गायलं आहे. आणि याच गाण्यासाठी रफी साहेबांना फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा मिळालं. म्हणजे पहा, फिल्मफेअरचं अवॉर्ड तेही रफी साहेबांना आणि संगीतकार शारदा. मान गए

मित्रांनो, शारदा म्हणजे शंकर जयकिशन हे समीकरण ठरलं होतं. तरीही उषा खन्ना, दत्ताराम, रवी यांच्याकडेही त्या गायल्या. दोन फिल्मफेअर अवॉर्ड्सही मिळाले त्यांना. बात जरा आहे आपस की. आपणही ऐकूया की ही आपस की बात.

मोहम्मद रफी यांच्यासोबत एक खास असं ट्युनिंग होतं शारदाचं. त्यांची सगळी डुएट्स एकापेक्षा एक छान आहेत. जब भी ये दिल उदास होता है, सुंदर. पण आज आपण ऐकूया, हमको तो बर्बाद किया है और किसे बर्बाद करोगे.

गीतकार शारदा हे त्यांचं आणखीन एक रूप. गंमत म्हणजे शारदानं गाणं लिहिलं ते सिंगार या नावानं, आणि ते गायलं कोणी तर साक्षात लता दीदीनं. एक चेहरा है जो दिल के करीब है असे बोल होते त्याचे. अशी ही बहुमुखी प्रतिभा असलेली गायिका. तारों से प्यारे दिल के इशारे असो, नाहीतर ये मुँह मसूर की दाल असो, तोच गोडवा तेच लढीवाळ. आणि हे सगळं सगळं मागं ठेवून शारदा 14 जून 2023 म्हणजे वयाच्या 89व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेल्या. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपल्या सगळ्यांची त्यांना आदरांजली. निरोपाचे क्षण कठीण असतात मित्रांनो, जास्त नाही बोलतायत, एवढंच सांगता येतं. जाने भी दे सनम मुझे अभी जाने दे, जाने दे. शुभरात्री.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: कार्यक्रमाचे गीत ऐकूया आरती मुखर्जी यांच्या आवाजात। गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत। गीत गाता चल या चित्रपटामधलं गीत।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम। आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद। याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ। एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी। हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता। ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान। प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना। तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा। नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026। अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239484800।
3: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत कुवारा बदन या चित्रपटामधलं। या गीताला संगीत आहे घनश्याम यांचं।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: Radio विश्वास
1: टाइम चेक
2: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हमशकल या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239 84.
1: या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार रवी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आई, मी मयुरी कुलकर्णी. काय, आपण घरातल्या सगळ्यांच्या तब्येतीची किती काळजी घेतो ना.

मुकेश यांच्या स्वरात शैलेंद्र यांची गीतरचना आता ऐकणार आहोत. बेगुनाह या चित्रपटामधले संगीतकार शंकर जयकिशन.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादरकर्त्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जिने दो या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, आनंद बक्षी यांची शब्दरचना आणि गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया अरिजित सिंग यांनी गायलेलं बर्फी या चित्रपटामधलं गीत. गीतकार स्वानंद गिरकिरे, संगीत दिलं आहे प्रीतम चक्रबोर्टे यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. चित्रपट आहे प्रेम गीत आणि संगीत दिलं आहे जगजीत सिंग यांनी.

बहार है कहा। नमस्कार रसिक श्रोत्या, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या कार्यक्रमाचे शीर्षक आहे याद किया दिलने कहाँ हो तुम। या कार्यक्रमातून आपण जुन्या कलावंतांच्या आठवणी जागवत असतो। आज देखील आपण एका मराठी भावगीत गायकाची आठवण जागवणार आहोत। याचं कारण असं आहे की 8 जून हा गायक आणि संगीतकार गजानन वाटवे यांचा जन्मदिवस। गजानन वाटवे यांनी तब्बल 70 वर्ष अनेक सुमधुर भावगीते गाऊन संगीत देऊन रसिकांची सेवा केली। आज देखील त्यांची अनेक भावगीतं अनेक कार्यक्रमांमधून ऐकवली जातात, गायली जातात। या थोर गायकाच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज आपण हा कार्यक्रम करत आहोत, गजानन वाटवे। मित्रांनो, मराठी नाट्यसंगीताला 40 दशकाच्या सुरुवातीला थोडीशी उतरती कळा लागली होती, पण याच काळामध्ये भावगीतांचा एक रम्य कालखंड सुरू झाला होता। या सुरिल्या भावविश्वाचे जनकत्व जाते थोर भावगीत गायक गजाननराव वाटवे यांना। त्या काळात मराठी साहित्य शारदेच्या प्रांगणात अनेकानेक तारे चमकत होते, रविकिरण मंडळ जोरात होते, कवितेतील भाव कुठेही हरवून जायचा नाही आणि म्हणूनच त्याला भावगीत हे समर्पक नाव मिळाले होते। भावगीत गायनाची ही सुरेल वाट वाटव्यांनी पायवाटेसारखी रुळवून टाकल्यामुळे पुढे अनेक नामवंत भावगीत गायक याच वाटेवरून वाटचाल करू लागले आणि मराठीत भावगीत गायकांची एक मोठी परंपरा निर्माण झाली। या परंपरेचे संस्थापक होते भावगीत या विद्यापीठाचे कुलगुरू होते गजाननराव वाटवे। या भावगीतात आलाप, ताना, मुरक्या या सांगीतिक तंत्राला पूर्णपणे फाटा देऊन सरळ, सोप्या आणि भावगर्भ चाली लावून वाटव्यांनी मराठी संगीत रसिकांच्या मनात पोचवले। अशा या साहित्याने रसरसलेल्या वातावरणात वाटव्यांनी काव्यगायनाने आपल्या कार्यक्रमांची सुरुवात केली। तो काळच मोठा दिग्गज कलावंतांच्या भरारीचा होता, त्यामुळे रसिक अशा कलाकृतींचे स्वागत करायला कायम तत्पर असायचे। वाटव्यांच्या कार्यक्रमाचा सुरुवातीच्या पहिल्या कार्यक्रमाचा किस्सा फार मजेशीर आहे बरं का। SP कॉलेज किंवा फर्ग्युसन कॉलेज इथं हा कार्यक्रम झाला होता वाटव्यांचा। या कार्यक्रमाच्या आधी वाटव्यांच्या गाण्यांची जबरदस्त क्रेज तरुणांमध्ये निर्माण झाली होती। तरुण तरुणी झुंडीने वही पेन्सिल घेऊन या कार्यक्रमाला येत असत। वाटव्यांच्या तोंडून ऐकलेल्या कविता, भावगीते चक्क ते लिहून घेत असत। तर या कार्यक्रमात तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित राहिली होती। गजानन वाटव्यांनी त्या काळी प्रसिद्ध असलेल्या कवी यशवंत यांची आई ही कविता अतिशय भावस्पर्शी स्वरात गाऊन दाखवली। आईच्या महान मंगल प्रेमाची ती कविता ऐकून प्रेक्षक सद्गतीत झाले। एक 17-18 वर्षाची मुलगी तर इतकी भावव्याकुळ झाली की हमसून हमसून रडू लागली। त्या मुलीची आई नुकतीच वारली असल्यामुळे ती कविता ऐकून ती शोकाकुल झाली होती। आईच्या आठवणीने ती इतकी भावविवेश झाली की तिला मूर्छा आली। आणि सुरुवातीच्या कार्यक्रमातच असा एक आजच्या काळात सांगायचं तर ब्रेकिंग न्यूज सारखा प्रसंग घडल्याने वाटव्यांच्या कार्यक्रमाची लोकप्रियता प्रचंड वाढली। त्या काळात वाटवे आणि त्यांची भावगीतांचा कार्यक्रम आणि गर्दी याचं समीकरण जुळून आलं होतं। मराठीतले संस्कृती रक्षक त्या काळात आपले काम इमानी इतबारे करत होते। त्या काळात गजाननरावांची लोकप्रियता टॉपले पोहोचली होती। कवी मनमोहन यांच्या राधे तुझा सैल आंबाडा, कसा ग बाई केला कुणी ग बाई केला, राधे तुझा सैल आंबाडा ही राजा बडे लिखित गाण्याने मोठी खळबळ उडून दिली होती। त्याचप्रमाणे राजा बडे यांचं नका मारू खडा, शिरी भरला घडा
या गीताने संस्कृती रक्षकांच्या मनात धडकी भरली होती. या गाण्यांवर बहिष्कार टाका असं अपील देखील झालं होतं आणि रेडिओने चक्क त्या अपिलाला प्रतिसाद देऊन या गाण्यावर बहिष्कार टाकला होता. रेडिओवर हे गाणं ऐकता येत नव्हते म्हणून कार्यक्रमाला लोक गर्दी करू लागली. कार्यक्रमाला या गाण्यांना वन्स मोर मिळू लागले. गजाननरावांच्या गळ्यात नोटांचे हार पडू लागले.

काळात लोकप्रिय सिनेमातल्या गाण्यांच्या रेकॉर्डपेक्षाही अधिक विक्री या दोन गैरफिल्मी गाण्यांच्या रेकॉर्ड्सने झाली होती. एकदा एका गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात 1949 साली तुफान भरलेल्या मंडपात दोन गीतांनंतर हलकल्लोळ सुरू झाला, दगड येऊ लागले. गजानन रावांच्या समोर बसलेल्या प्रेक्षकांमध्ये गोंधळ माजला, दगडफेक सुरू झाली, एका मुलाच्या डोक्याला खोक पडली. कार्यक्रम थांबवून पोलिसांना बोलवणे आले. पोलिसांनी संपूर्ण मंडपाला गराडा घातला. श्रोते मात्र जागेवरून हलायला तयार नव्हते. कार्यक्रम रद्द करण्याची कल्पना त्यांनी साफ धुडकावून लावली. तासाभरानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि गजाननरावांनी पेटीसमोर ओढली आणि ती पहा बापूजींची प्राणज्योत आळवायला सुरुवात केली. एकाएकी मंडपातलं वातावरण पूर्णपणे बदललं गेलं. सगळा श्रोतृवर्ग स्तब्ध मंत्रमुग्ध झाला. स्वरांच्या भावदर्शनासहित अश्रूंचे पाठ वाहू लागले. गजाननरावांनी गाता गाता सभोवतरी पाहिलं. जिथून गलका झाला होता तिथे लोक आता माना डोलत होते. समोरच दगड लागलेला मुलगा डोक्याला पट्टी बांधून गाणं ऐकत होता. हा करिश्मा होता गजाननराव वाटवे यांचा. तब्बल 70 वर्ष गजाननराव वाटवे गात होते. मोहनिया तुझ संगे नयन खेळले जुगार, गुगनी उगवला सायन तारा, यमुना काठी ताजमहाल, गर्जा जय जय कार, मी निरांजनातील वात, फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले, रानात सांग कानात आपुले नाते, ही त्यांची भावगीते सहजपणे आजही रसिकांच्या ओठावर आहे. 8 जून हा त्यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने आपण गजाननराव वाटवे यांच्या काही आठवणी तुमच्यासोबत शेअर केल्या. गजाननराव यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. गजाननराव वाटवे यांची शिष्य परंपरा देखील खूप मोठी आहे. अनुराधा मराठे, शोभा जोशी, रंजना जोगळेकर, मंजिरी आलेगावकर, रवींद्र साठे इत्यादींनी त्यांचा वारसा पुढे चालवला. गगवनी उगवला सायन तारा हे त्यांचं आत्मचरित्र 1971 साली प्रकाशित झालं होतं. गजाननरावांनी संगीतबद्ध केलेल्या 100 भावगीतांचा समावेश असलेलं निरांजनातील वात हा भावगीतसंग्रह बबनराव नावडीकर यांनी संकलित केला होता. गजाननराव वाटवे यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार, वसंतराव नाईक पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा पुरस्कार, युग प्रवर्तक पुरस्कार हे त्यांना पुरस्कार मिळाले. पुणे येथे 12 डिसेंबर 1967 साली रोजी झालेल्या भावगीत गायक संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गजानन वाटवे यांनी खूप काळ रसिकांची सेवा केली. केवळ तबला आणि पेटी या वाद्यांच्या जोडीने त्यांनी भावपूर्ण मुलायम आवाजात गाणी सादर केली. त्यांच्यामुळे कवींचे कविता खूप लोकप्रिय झाल्या. त्यामुळे अनेक कवी आपली कविता गजाननराव यांनी गावी असा त्यांचा आग्रह असायचा. कविता भावपूर्ण, श्रवणीय आणि प्रेक्षणीय करण्याची किमया त्यांच्यामध्ये होती. शाळा महाविद्यालयातील कार्यक्रम, गणपती उत्सव, छोट्या मोठ्या प्रसंगातील त्यांचे काव्यगायन यामुळे गजाननराव तब्बल 70 वर्ष पुणेकरांवर राज्य करणारे होते. अशा या गजाननरावांचा मृत्यू 2 एप्रिल 2009 या दिवशी झाला. आपल्या भावगीताने रसिकांवर मोठी छाप टाकून जाणाऱ्या गजानन वाटवे यांना रेडिओ विश्वासच्या वतीने भावपूर्ण आदरांजली. मित्रांनो, असेच काही किस्से घेऊन आपण पुढच्या आठवड्यात भेटूयात. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. आशा भोसले आणि उषा खन्ना यांच्या आवाजात छोटे बहू या चित्रपटामधलं हे गीत आहे इंदिवर यांचं. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात।
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%।
2: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या। नियम व अटी लागू।
4: जगजीत सिंग यांनी गायलेले गीत आता ऐकूयात। आनंद बक्षे यांची गीतरचना आणि गीताला संगीत आहे उत्तम सिंग यांचं। हे गीत आहे दुश्मन या चित्रपटामधलं।

विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास मंडळी यावेळी सूरविश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात सूर गोखले यांच्या सुश्राव्य शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत चैतन्य पवार तबल्यासाठी तर प्रसाद गोखले संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. कार्यक्रमाची संकल्पना आहे विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा जरूर या आणि या सुरेल मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज. शब्दगंध या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण गाण्यांचे शब्द समजून घेत आहोत. गाणी अनेक असतात, पण गाण्यांमध्ये काही गाणी अशी असतात ना की जी थेट हृदयापर्यंत जाऊन पोचतात. आणि त्यापैकी एक गाणं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आहे, मंगेश पाडगावकरांचं गीत आहे आणि संगीत आहे विश्वनाथ मोरेंचं. गाणं सगळ्यांना माहिती आहे, पण तरी आपण एकदा शब्द त्याच्या लक्षात घेऊयात. अप्रतिम संगीत दिलेलं आहे विश्वनाथ मोरेंनी त्याला आणि सुमन कल्याणपूर यांचा मधाळ आणि मधुर आवाज थेट काळजापर्यंत पोचतो. गाणं आहे तुला ते आठवेल का सारे, भेट कधीतरी झालेली आहे, त्याला वेळ निघून गेलेली आहे, आत्ता त्याची आठवण मला होतीये. पण मला जेव्हा आठवण होतीये तेव्हा त्याला सुद्धा आठवण होत असेल का? आठवेल का त्याला सगळं? कवी इतके सुंदर शब्द लिहितायत मंगेश पाडगावकर

दवात भिजल्या जुई परी हे मन हळवे झाले. जेव्हा अशी आठवण येते ना तेव्हा मन हळवं होतं, हे तर आहेच. पण हळवेपणा आणि जुई किती छोटस फूल असतं सुगंध देणार. आणि हे छोटस फूल सुद्धा जेव्हा पहाटे पहाटे जर आपण बघितलं ना तर दवामध्ये दव पडून भिजलेलं जे असतं ना, तसं माझं मन माझं हृदय तुझ्या आठवणीत भिजलंय रे. काही कवी कविता लिहिताना गाणं लिहिताना शब्द असे वापरतात की ते टोकदार असतात, पण काही कवी जेव्हा शब्द वापरतात ते शब्द अलगत हृदयात जाऊन बसतात. तुला ते आठवेल का सारे, दवात भिजल्या जुई परी हे मन हळवे झाले. काय सुंदर शब्द आहेत. तुझ्या करातील मोर पीसते अजून गालावरुनी फिरते, बनातुनी केतकीच्या येती सुगंध शिंपित वारे. नवल वाटत हो, कसे शब्द सुचत असतील, कसे कसं काय येतं हे सगळं. आणि सुमन कल्याणपूर यांनी त्या आवाजात इतकी मार्दवता आणली आहे ना की त्या शब्दांचं सोनं होतं. लहानपणी आपल्याला मोराचं पीस पुस्तकात ठेवण्याचा छंद असतो. असं पीस काही जणांचे शब्द पण असे असतात बघा की जे मोरपीस फिरवल्यासारखे वाटतात, आणि त्यातल्या त्यात जर ते माणूस आवडीचं असेल प्रेमाचं असेल तर काय बहार येते नाही का. आठवणींचं मोरपीस गालावरनं फिरतं आणि जेव्हा हे आठवणींचं मोरपीस गालावर फिरतं ना तेव्हा त्या आठवणींची झुळूक जी आहे ती जणू काही एखाद्या बागेतून फुलांमधून जे झुळूक यावी असं सुगंध सुगंध सगळं वाटतं. बनातुनी केतकीच्या येती सुगंध शिंपित वारे. काय खरंच किती सुंदर हो. सुमन कल्याणपुरांनी या वारे शब्दावरती जी लकेर घेतली ना, ती जी स्वरांची वेलबुट्टी केली आहे, खरंच सुंदर अप्रतिम अप्रतिम. त्या तरुवेली तो सुम परिमळ, त्या तरुवेली तो सुम परिमळ, झऱ्यातली चांदीची झुळझुळ, आठवणींच्या चिंचा गाभुळ, रुचतील काय तुला रे. काय अप्रतिम शब्द आहेत. त्या तरुवेली तो सुम परिमळ, चांदण्यात फिरताना धरला माझाच हात. जेव्हा असं चांदण्यांमध्ये हातात हात घेऊन तिच्या बरोबर फिरताना ते झाड, तो नदीचा काठ, ती झऱ्याची झुळझुळ, त्या तरुवेली तो सुम परिमळ. वेळ रात्रीची असो संध्याकाळची असो चांदण्यांमधली असो कि उन्हाची का असे ना हो, ती बरोबर असली ना कि उन्हात चांदणं पडल्यासारखं वाटत. त्या तरुवेली तो सुम परिमळ. झाडांमधून फिरताना बगीच्यातून फिरताना तो फुलांचा सुगंध येत असताना आणि त्या सुगंधाबरोबर तुझ्या श्वासाचाही सुगंध त्यामध्ये जेव्हा मिसळतो काय सुंदर वाटतं बघा. झऱ्यातली चांदीची झुळझुळ. लेखकाला लिहायचं असेल ना तो खूप काही लिहू शकतो बरं का. अगदी शुभ्र बर्फासारखं पाणी होतं, निर्मळ झरा होता, असं पानभर लिहिता येईल हो ते झऱ्याबद्दल. पण हे पानभर लिहिणं जे आहे ना ते एका एका वाक्यातून सगळं आलेलं आहे. झऱ्यातली चांदीची झुळझुळ. हे जे चांदीची झुळझुळ आहे ना ही अप्रतिम आहे. आणि जेव्हा आपण बरोबर असतो, तू माझ्या बरोबर असतेस,
तो माझ्याबरोबर असतो. तेव्हा जे हे झाडातून फिरणं, तो फुलांचा सुवास, तुझ्या श्वासाचा सुवास, झऱ्यातली झुळझुळ, आणि मग मनात प्रश्न येतो, आठवणींच्या चिंचा गाभूळ रुचतील काय तुला रे. चिंचेच्या नुसत्या आठवणीनेच पाणी सुटतं तोंडाला, आणि ही तुझ्या माझ्या आठवणींची जी चिंच आहे ना, बघा अनुभव असला तर नक्की समजेल, जेव्हा नुसती आठवण येते ना तेव्हा पूर्ण अंगात शिरशिरी येते. आठवणींच्या चिंचा काबूळ. कधी कधी चिंच खाताना दात आंबला ना ई असं पण होतं. ती गाभूळ चिंचेतली आठवण जी आहे ना, ती सुद्धा ही अशीच हृदयावरती कोरून ठेवलेली, आणि ती जेव्हा तुला आठवेल रे, आवडेल का रे तुला? आवडायलाच पाहिजे तो. आणि ती जर बरोबर असेल तर ही आठवणींची चिंच जी आहे ना, ही आवडायलाच पाहिजे. पण कवीने प्रश्न केलेला आहे आणि तोही तुमच्या आमच्यावर सोपवलेला आहे. आठवणींच्या चिंचा गाभूळ रुचतील काय तुला रे. शेवटचं कडवं बघा, या कडव्यातनं छान आहे की तो दूर आहे, माझ्याबरोबर नाही आहे, आठवणीमध्येच त्याला बघतीये, आणि ती सगळी सल जी ना ती या शेवटच्या कडव्यामध्ये आलेली आहे. ते सारे मी हृदयी जपते, ते सारे मी हृदयी जपते, उगीच लाजते उगीच हसते. आणि शेवट इतका सुंदर केला आहे श्रोते हो, हृदयामधल्या देवासाठी हवेत का देवारे, तुला ते आठवेल का सारे. ते सारे मी हृदयी जपते, उगीच लाजते उगीच हसते, हृदयामधल्या देवासाठी हवेत का देवारे. हे जे सगळं तो द्रुम परिमळ, आठवणीतल्या चिंचा गाभूळ, झऱ्यातली चांदीची झुळझुळ, गालावरती फिरलेलं मोरपीस, केतकीच्या बनातून येणारे सुगंध शिंपडणारे वारे, दवात भिजलेल्या जुईसारखं हळवं झालेलं मन, हे सगळं आठवतं का रे तुला? अजूनही तेवढाच सल आहे का तुझ्या मनामध्ये? अजूनही तेवढीच ओढ आहे का तुझ्या मनामध्ये? मी माझं तर सांगून टाकलं की हे सारे मी हृदयी जपते, उगीच लाजते उगीच हसते. बघा, आठवून बघा. तुम्ही तुमच्या तंद्रीमध्ये आहात, एखादी महत्त्वाची मीटिंग चालू आहे, किंवा तुम्ही सहज अनेक जणांच्या मध्ये बसलायत, गप्पा चालू आहेत, गप्पांमध्ये खूप वेगवेगळे विषय आहे, आणि हलकेच माझ्या मनामध्ये तो येतो, माझ्या मनामध्ये ती येते, तेव्हा आठवणी अशा येतात ना की आपण उगीच हसतो उगीच लाजतो. होतं असं जेव्हा इतरांना कळतं ना तेव्हा कसं होतं? होतं असं कधी कधी. पण कवीने छान म्हटलंय की हृदयामधल्या देवासाठी हवेत का देवारे, जी माझी असणारी ती, जो माझा असणारा तो, हा जो मनामध्ये असतो ना, मनामध्ये असताना वेगळं काही ठेवण्याची गरजच नाही, मला फोटो ठेवण्याची गरज नाही, मला तो भेटण्याची गरज नाही, हृदयामधल्या देवासाठी हवेत का देवारे, त्याला हृदयातच जपणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. श्रोते हो, आजचं हे आपलं शब्दगंध, या शब्दगंधामध्ये शब्दांचा सुवास जो आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगाल. तुला ते आठवेल का सारे, दवात भिजल्या जुई परी हे मन हळवे झाले, तुझ्या करातील मोर पिसते, अजून गालावरुनी फिरते, बनातुनी केतकीच्या येती सुगंध शिंपित वारे. त्या तरुवेली तो सुम परिमळ, झऱ्यातली चांदीची झुळझुळ, आठवणींच्या चिंचा गाभूळ रुचतील काय तुला रे. आणि शेवटचं कडवं,
ते सारे मी हृदय जपते, उगीच लाजते, उगीच हसते, हृदयामधल्या देवासाठी हवेत का देवारे। देवाऱ्यांची गरज नाही आहे, ऐका शांतपणे, ऐका डोळे मिटून ऐका, आणि त्या शब्दांचा, त्या चालीचा, त्या सुमन कल्याणपूरच्या मधाळ मधुर आवाजाचा, मंगेश पाडगावकरांच्या गीताचा आणि विश्वनाथ मोरेंच्या संगीताचा, त्यांनी बांधलेल्या चालीचा आस्वाद घ्या आणि नक्की कळवा 2 47 26 26 वर। भेटूया परत याच वेळी याच वारी, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास।

कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं पाकिजा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे गुलाम मोहम्मद यांचं आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, SH बिहारी यांचं. गीताला संगीत दिलं आहे N दत्ता यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत इन्स्पेक्टर या चित्रपटामधलं.

0: सूर विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूर विश्वास मंडळी यावेळी सूर विश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात सूर गोखले यांच्या सुश्राव्य शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत चैतन्य पवार तबल्यासाठी, तर प्रसाद गोखले संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. कार्यक्रमाची संकल्पना आहे विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा जरूर या आणि या सुरेल मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी आणि हे गीत ऐकूयात दो बच्चे दस हात या चित्रपटामधलं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांक.
2: चोरी चोरी या चित्रपटामधलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2024 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94239 84.
1: मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. शकील बदायने यांच्या गीताला संगीत आहे नौशाद यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत दिल दिया दर्द लिया या चित्रपटामधलं.

0: आधी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात संगीतकार उषा खन्ना आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं असद भूपाली यांचं गीत. हे गीत ऐकूयात खोश या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूया खय्याम यांचं संगीत असलेलं संकल्प या चित्रपटामधलं कैफे आझमी यांचं गीत मुकेश यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

आई, मी मयुरी कुलकर्णी. काय, आपण घरातल्या सगळ्यांच्या तब्येतीची किती काळजी घेतो ना स्त्रिया, पण आपल्या तब्येतीची काळजी कोण घेणार? ती आपणच घ्यायला हवी. आणि त्यासाठी दिनांक 27 जून रोजी रेडिओ विश्वासनी चालू आनंदे हा एक छान कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना भेटायचं आहे फ्रावशी टाउन अकॅडमीमध्ये 7 वाजता. तिथे आपल्याला चालायचं तर आहेच, पण त्याच्यानंतर एका तज्ज्ञ डॉक्टरांचं लेक्चरसुद्धा ऐकायचं आहे. मग काय, मस्तपैकी नाश्ता करायचा सगळ्यांनी आणि मिळालेले छान छान गिफ्ट्स घेऊन घरी जायचे. पण त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर 20 तारखेच्या आत आपण रजिस्टर करा आणि भेटूया सगळ्याजणी. बाय बाय.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक।
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर।
6: आणि कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकणार आहोत उचे लोक, या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं अंजान यांचं गीत। संगीतकार राहुल देव बर्मन।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: क्रमांकावर. आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत किंमत या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात योगेश यांचं गीत अन्नदाता या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात मुकेश यांच्या आवाजात, संगीतकार सलील चौधरी.

0: मनीष, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आयना या चित्रपटामधलं गीत. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे जान निसार अख्तर यांचं, संगीतकार नौशाद.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239 84.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत. कार्यक्रमात आता ऐकूयात दो ठग या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया जवाब या चित्रपटामधलं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गीताला संगीत दिला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: तुमच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अमित कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं एम जी हसमत यांचं गीत. हे गीत आहे आवारा बाप या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

0: आशा भोसले यांनी गायलेलं आयना ह्या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार दिलीप सेन, समीर सेन.
1: Chicken, like a lap, like a chicken, like a bogger, like a zump, a bag, a cigarette, and pull up.

कार्यक्रमात ऐकूयात बंधाडे यांनी गायलेलं माया गोविंद यांचं गीत आरोप या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे भूपेन हजारिका यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: या चित्रपटामधलं शकील बदायुनी यांचं गीत ऐकूयात. स्वर मोहम्मद रफी यांचा, संगीतकार नौशाद.

कार्यक्रमात आता ऐकूयात गोरवार काला या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे जॉनी मेरा नाम या चित्रपटामधलं. इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
1: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक.
2: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय

0: रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94 239 84 88.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 दशांश कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: दिवस टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 888.

0: गाणी फरमाईश. श्रोतेहो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: न झटको जुल्फ से.

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 888.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: मुन्ने की अम्मा,
2: बेटे मु
1: ये तो बता
2: क्या?

0: दर्जा शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

ही फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर।

0: तेरी
1: मौत इतनी हसीन, अए ये नागन डसले तो क्या कहना।

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 88.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो,

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
2: नमस्कार, भक्ती संगीताच्या या मैफलीत रसिक हो मनपूर्वक स्वागत. हे सार स्वतःचे गोड, तुम्ही चिलाविले जी झाड, तरी अवधान अमृते वाढ सिंपवनी की जे, अशी साक्षात ज्ञानोबा माऊलीच्या शब्दानंच आपल्या चरणी प्रार्थना. भागवत धर्माची पताका दिगंत फडकत ठेवणारी, ज्ञानापासून आरंभलेली ही ज्ञानगंगा अक्षय अभंग दुथडी भरून वाहणारी, ज्ञान त्रैलोक्याच्या राजानंच बाप रखुमा देवी वराचं वर्णन करण्याचा सोहळा, हा सोहळा हा जणू विठ्ठल होतो. आरंभी त्याच संत सभेत आपण श्रवण महाद्वाराने प्रवेश करावयाचा आहे आणि अनुभवायचा आहे सिंहासने उभा असलेला साक्षात श्री विठ्ठल.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 88.

दूध गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवा.

काय भलतीच बोलावे, चंदन चितळ झाला म्हणून काय उघडून या प्यावे, भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगत नाडावे, आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच का

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा रे।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94 239 84 88.